107 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 24 मे 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6 वाजत आहे. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. यावेळी सकाळचे 6:05 झालीत. ऐकूया मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

राम कदम यांच्या संगीत नियोजनात जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता वाणी जयराम यांचा. रंजना जोगळेकर यांच्या आवाजात ऐकूया शिरीष देशपांडे यांची रचना.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दत्ता पाटील यांची रचना. संगीतकार आहे मधुकर पाठक.

0: कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे बुद्धगीत आपण ऐकलत आणि याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगल प्रभात कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झालीत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया अनिरुद्ध नरखेडकर यांचे विचार.
1: मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकर. माझा आजचा चिंतनाचा विषय आहे राष्ट्रभक्तीची खरी ओळख. मित्रांनो, राष्ट्रभक्ती म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं, सोशल मीडियावर संदेश टाकणं किंवा विशेष दिवसांपुरतं देशप्रेम व्यक्त करणं. पण खरी राष्ट्रभक्ती ही आपल्या विचारात, स्वभावात आणि आचरणात दिसली पाहिजे. देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नाहीत, देश म्हणजे आपली संस्कृती, समाज, भाषा, परंपरा आणि आपल्या भोवतालची माणसं. त्यामुळे देशावर प्रेम करणं म्हणजे या सगळ्यांचा आदर करणं. राष्ट्रभक्ती ही भावना शब्दांमध्ये कमी आणि कृतीत जास्त दिसते. आपण अनेकदा मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण प्रत्यक्षात देश घडतो तो छोट्या चांगल्या कृतींनी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं, रांगेंचं पालन करणं, वेळेचं महत्त्व समजून घेणं, दुसऱ्यांचा आदर करणं, जबाबदारीने वागणं, या सगळ्या गोष्टी राष्ट्रभक्तीचाच भाग आहेत. कारण शिस्तबद्ध समाजच मजबूत राष्ट्र घडवू शकतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं जीवन राष्ट्रभक्तीचा जिवंत आदर्श होत. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना अत्यंत कठोर शिक्षा झाली. अमानुष परिस्थितीतही त्यांनी मानसिक ताकद गमावली नाही. त्यांनी तुरुंगात कविता रचल्या, विचार मांडले आणि इतर कैद्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. त्यांना वाटत होतं की देशासाठीचा संघर्ष हा केवळ शस्त्रांनीच होत नाही, तो विचारांनी आणि मनोबलानेही होतो. मित्रांनो, राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त भावना नाही, ती एक जबाबदारी आहे. आपण जेव्हा आपल्या परिसराची काळजी घेतो, आपलं काम प्रामाणिकपणे करतो आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करतो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे देशालाच मजबूत करत असतो. आजच्या काळात देशाला सर्वात जास्त गरज आहे ती जागरूक नागरिकांची. कारण देशाची प्रगती फक्त धोरणांवर होत नाही, ती लोकांच्या मानसिकतेवरही अवलंबून असते. जर प्रत्येकाने मला काय मिळेल याऐवजी मी देशासाठी काय करू शकतो हा विचार केला, तर अनेक समस्या आपण आपोआप सोडवू शकतो. राष्ट्रभक्ती म्हणजे इतरांवर टीका करणं नव्हे, तर स्वतःमध्ये सुधारणा घडवणं, समाजात चांगुलपणा वाढवणं, सकारात्मक विचार पसरवणं आणि स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणं, हीच खरी देशसेवा आहे. मित्रांनो, देशाला महान बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीची चांगली सवय अनेकांना प्रेरणा देऊ शकते. म्हणूनच राष्ट्रभक्तीची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. आज या सुंदर सकाळी आपण एक छोटासा पण महत्त्वाचा संकल्प करूया. मी जबाबदारीने वागेन, मी समाजात सकारात्मकता निर्माण करेन, मी माझ्या कृतीतून राष्ट्रप्रेम दाखवेन आणि माझ्या देशाचा सन्मान वाढेल असंच वर्तन करेल, हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्याच्या भागात याच विषयाचा एक नवीन धागा घेऊन. धन्यवाद.
0: चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यावेळी सकाळचे 6:35 झालीत. श्रोते हो, ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर कृषीवाणी या सदरात 6:40 गादी वाफ्यावरील भाजीपाला पिकांच्या रोपांची विशेष काळजी आणि संरक्षण याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर मृणालिनी दहिकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं. सादर करते मुक्सित मुजावर. परिसर हा कार्यक्रम 6:50 या कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं. सादरकर्त्या तेजा दुर्वे. निर्मिती असेल आकाशवाणीच्या सांगली केंद्राची. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

6:55 दिनविशेष आझा कार्यक्रम, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15 आणि या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल 8:40. 9:00 महिला उद्योजकांसाठी आर्थिक व्यवस्थापन याविषयी केसरी बिडवई उपव्यवस्थापक SBI आर्णी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 9:20. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10:05.

10:30 रशियन जलपरी लाईव्ह शो आणि डिझनीलँड उत्सव मेला मीना बाजार याविषयी शंकरराव चव्हाण यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 10:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 आपकी पसंद हा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात गडकिल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलणकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती आपण ऐकू शकाल. संवादिका पल्लवी गोडसे, निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं, सादर करते विवेक वानखडे. निर्मिती असेल आकाशवाणीच्या सांगली केंद्राची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात भारत सरकार आयोजित युवा कला उत्सव 2025-26 एकल हार्मोनियम वादनात राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्काराने सन्मानित युवा कलाकार श्रीरंग हेरंब जोगळेकर यांच्याशी मीरा खालगावकर हिने केलेली बातचीत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खालगावकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती असेल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

क्रम 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 ग्रामायण हा कार्यक्रम, निवेदन मृणालिनी दहीकर यांचं. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार भाग दुसरा आपण ऐकू शकाल. विषय असेल शेती. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर दीपक कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, प्राध्यापक रुपेश राऊत, सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सुमेध मुंगले यांचं. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकणार आहात गादी वाफ्यावरील भाजीपाला पिकांच्या रोपांची विशेष काळजी आणि संरक्षण या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, गादी वाफ्यावरील भाजीपाला पिकांच्या रोपांची विशेष काळजी आणि संरक्षण करत असताना गादी वाफ्यावर आपण मिरची, वांगी, टोमॅटो आणि फुलकोबीच्या लवकर येणाऱ्या जातींचे बी पेरल्यानंतर उन्हापासून तसेच वादळी पावसांपासून 2 आठवड्यांपर्यंत संरक्षण करावे. त्याकरिता गादी वाफ्यावर गवत किंवा बोरू किंवा तुरट्याच्या ताट्या बांधाव्यात. मर या रोगाच्या प्रादुर्भावामुळं रोपांची मर दिसल्याबरोबर 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे बुरशीनाशक 1 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. तयार केलेले द्रावण 2 ओळींच्यामध्ये टाकावे. रोपे 2 ते 3 आठवड्यांची झाल्यावर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेटॉन 5% प्रवाही 10 मिली वापरावे. मिरचीकरिता विशेषतः ट्रायझोफॉस 36WSC 15 मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. गादी वाफ्यांवर रोपांची योग्य वाढ होण्यासाठी दाटी झाली असल्यास आवश्यकतेनुसार विरळणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार निंदण द्यावं. रोपवाटिकेत पावसाचं पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. रोपे 15 ते 20 सेंटीमीटर उंचीची म्हणजेच 4 ते 5 आठवड्यांची झाल्यावर मुख्य शेतात स्थलांतर करण्यासाठी तयार होतात. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा पद्धतीनं आत्ताच सांगितल्याप्रमाणे गादी वाफ्यांवरील भाजीपाला पिकांच्या रोपांची विशेष काळजी आणि त्यांचं संरक्षण हे आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे करता येईल.
0: मृणालिनी दहिकर यांनी दिलेली कृषीवाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू आणि तिथे जाऊनसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल, जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत. आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल, ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. मंडळी आता आपण ऐकूया. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झालीत. ऐकूया दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोते हो, आज आहे 24 मे। भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गीतकार उर्दू शायर मजरूह सुलतानपुरी यांचा आज स्मृतिदिन। त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी आझमगड उत्तर प्रदेश येथे झाला। त्यांचं मूळ नाव असरार उल हसन खान, मजरूह हे त्यांचं टोपण नाव। मजरूह यांनी अरबी, फारसी, उर्दू या भाषांचे पारंपरिक शिक्षण घेऊन त्यावर प्रभुत्व मिळवलं। हिंदी आणि इंग्रजी भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या। त्यानंतर त्यांनी लखनौ येथील युनानी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले। सुरुवातीला मजरूह यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि त्याच वेळी मुशायऱ्यांमधून ते आपल्या गझल सादर करू लागले। त्यांना उर्दू शायरी आणि गीतलेखनात विशेष आवड होती, त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय सोडून त्यांनी पूर्णवेळ गीतलेखनाला वाहून घेतले। 1945 मध्ये मुशायरात भाग घेण्यासाठी ते मुंबईला आले आणि पुढे तेथेच ते स्थायिक झाले। 1946 साली AR कारदार निर्मित शहाजहान या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम गीत लिहिले। भारतीय चित्रपटसृष्टीत 1950 ते 60 च्या दशकात मजरूह हे प्रमुख गीतकार होते। त्या काळात गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या संगीत यशाला त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांनी अनेक उत्कृष्ट गझल लिहून हिंदी चित्रपटात गझल गायकी लोकप्रिय केली। राष्ट्रभक्ती, निसर्ग सौंदर्य, कौटुंबिक जिव्हाळा अशा अनेक विषयावर त्यांनी उत्तम गझल लिहिल्या। उर्दू काव्य क्षेत्रात मजरूह यांना गझलकार म्हणून महत्त्वाचं स्थान आहे। 1945 नंतर त्यांनी गझल लेखनावर विशेष लक्ष केंद्रित केले। त्यांनी लिहिलेल्या गझलांचा संग्रह उर्दू गझल या शीर्षकाने 1953 मध्ये प्रकाशित झाला। मेहंदी, अंदाज, आरजू, तिसरी मंजिल, बहारो की सपने, प्यार का मौसम, पाकीजा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहून रसिकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले। मजरूह यांनी दोस्ती चित्रपटातील चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे या गीतासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पारितोषिक 1965 साली त्यांना मिळाले। तसेच एकूण कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला। त्यांच्या चित्रपट गीतलेखनाच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांसाठी 1000 गीते लिहिली आणि त्या काळातील आघाडीच्या नामवंत संगीतकारांकडून त्यांची गीते स्वरबद्ध केली गेली। अशा या हिंदी चित्रपटसृष्टीतील 1000 अजरामर गाणी लिहिणारे मजरूह सुलतानपुरी यांचे 24 मे 2000 रोजी मुंबई येथे निधन झाले। श्रोते हो, आज आहे त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना संगीतमय आदरांजली।

0: दिनविशेष आज हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं स्वाती गोलाई यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड यवतमाळ,
3: NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95274 28 472.
4: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय

0: आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणेही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह मैं और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अधिपास दिवसापासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानस

मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणी।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
5: श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस। स्किझोफ्रेनिया ह्या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो। तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जाते, पण तरीही खास भावांसाठी आणि त्यांच्या अनोख्या बंधासाठी दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रीय बंधू दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। केवळ सख्खा भाऊ नव्हे तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्त्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसाच्या निमित्तानं करून दिली जाते। मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया, जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे। 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोपळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते। जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ही एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं। त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
1: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकार विल्हे कोश रचना ही पाहायला मिळते.
0: बरोबर.
1: म्हणजे अ ते ज्ञ पर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्त्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
0: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
1: अगदी.
0: आणि टीकेचं देखील लक्ष्मणशास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून, त्यांनी स्वागत केलं आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
1: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
0: ज्ञान प्रवाही
1: असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद.

0: म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो. आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 साली प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो. आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो. आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 साली आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये, हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखलेसारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे. रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 खडी येते बरं का. म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 खडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी. कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे तो, साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका, वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं काम.
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर 5वा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीजगणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे. आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे

0: लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत.
1: हा,
0: म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये, अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे.
1: हा,
0: की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव, म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद, तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळं वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेल्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimaratihi2108@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: Rocky.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात.
3: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. श्रोतेहो, ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं, अतुल काळे यांच्या स्वरात. असा मी अशी ती चित्रपटासाठी संगीत होतं अमित राज यांचं.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
3: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
4: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
3: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
4: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149. पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92 899 22 344.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांना.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887786490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
3: खुश खबर, यवतमाळ में आ गया है रशियन जलपरी शो और डिज्नीलैंड उत्सव मेला 2026. देखिए लाइव

फाल्गुनी पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. गीत आणि संगीत होतं ललित यांचं. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. नया जमाना चित्रपटासाठी संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887680490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणी वरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

उषा खन्ना यांच्या संगीत निर्देशनात निदा फाजली यांचं गीत आपण ऐकलं. आप तो ऐसे नाते चित्रपटासाठी स्वर होता मोहम्मद रफी यांचा.

www.ipsilo.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law

लता मंगेशकर यांच्या आवाजात राजा जानी चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित भाग आपण ऐकूया 8:40 आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्त पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आत्तापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खाजगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालयं आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी

0: राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मेपासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी यवतमाळ केंद्राच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात.

हॉलिडे चित्रपटासाठी स्वर होता अरिजित सिंग यांचा. श्रोतेहो, विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काही काळ प्रसारण आपण ऐकू शकले नाहीत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सनम तेरी कसम चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांना. गीत आहे समीर अंजान यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 9 वाजलेत. श्रोते हो, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम महिला उद्योजकांसाठी आर्थिक व्यवस्थापन याविषयी केशरी बिडवई उपव्यवस्थापक SBI आर्णी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैनगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अंबोडा, तालुका आर्णी.
2: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, समाजात अनेक व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या कार्यानं प्रगतीच्या वाटेवर इतरांचा हात धरून सुद्धा घेऊन जातात, आणि अशा ज्या व्यक्ती असतात त्या समाजामध्ये एखादं पदसुद्धा भूषवीत असतात. परंतु आपल्या पदाचा समाजकार्यासाठी वापर कसा करता येईल आणि आपल्यासोबत इतरांची प्रगती कशी साधता येतील असे व्यक्तिमत्व आपल्या आसपास आहे. आज माझ्यासोबत आर्णी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर्णीच्या डेप्युटी मॅनेजर केशरीताई नकुल बिडवई या आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत त्यांच्या अनुभवाविषयी. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: पहिला प्रश्न माझा हा आहे मॅडम की तुम्ही एक व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे, एक खुर्चीमध्ये बसून पदसुद्धा भूषवित आहात, सोबतच तुम्ही स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी फोकस केलेला आहे, हा विचार कसा काय आला तुमच्या डोक्यात?
3: मी स्टेट बँक ऑफ इंडियात जॉईन झाल्यावर माझा जो डेस्क आहे तो आहे की व्यवसाय उद्योग देणे.
2: बरोबर. पण
3: जेव्हा मी इथे आणे शाखेत आले तेव्हा इथे बहुसंख्य स्त्रिया अशा आहेत ज्या बचत गटच्या मार्फतून बँकेचं आर्थिक नियोजन करण्यासाठी सहाय्य मागू इच्छितात. जेव्हा मी स्टेट बँक ऑफ इंडियात जॉईन झालं तेव्हा मला दिसलं की बचत गटच्या बाया ज्या आहेत त्या आपल्या रुरल एरियामध्ये बहुसंख्य प्रमाणात अव्यवस्थित आहेत.
2: बरोबर.
3: आणि बचत गट एक असं आर्थिक नियोजन त्यांना सांगते की

0: त्यांना त्यांची मानसिक आणि त्यांचं सामाजिक आणि आर्थिक प्रगती होते. तर इथे आल्यावर मला असा वाव दिसला की जर आपण या बायांना संघटित केलं, त्यांची त्यांना बरोबर आपण गाईड केलं तर ते समोर जाऊ शकतात. आणि जेव्हा आपण एक असतं क्वालिटी आणि एक असतं क्वांटिटी, तर माझ्या आर्नी शाखेमध्ये किंवा आर्नी विभागामध्ये क्वालिटी कमी आहे आणि क्वांटिटी जास्त आहे. तर माझ्या डोक्यात हा विचार आला की का ना आपण या बचत गटच्या बायला क्वालिटी सोबत पण
1: शिकवायला
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मी स्वतःला भाग्यवान मानते की माझ्याकडे बचत गटचं करण्यासाठी मला बँकेने एक प्रॉपर फायनान्शियल पॉवर दिलेली आहे. आणि विदाउट फायनान्शियल

0: हा विचार आला की का ना आपण या बचत गटच्या बायला क्वालिटी सोबत पण
1: शिकवायला
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मी स्वतःला भाग्यवान मानते की माझ्याकडे बचत गटचं करण्यासाठी मला बँकेने एक प्रॉपर फायनान्शियल पॉवर दिलेली आहे. आणि विदाउट फायनान्शियल पॉवर कोणताच उद्योग समोर जाऊ शकत नाही. आणि मला बँकेने फायनान्शियल पॉवर दिली असल्यामुळे कोणतं आपण बचत गट निवडायचं किंवा कोणती स्त्री निवडायची, त्याचं नियोजन तिला कसं सांगायचं, जर तिला काही गोष्टी समजत नाहीये जसं सरांनी सांगितलं मार्केटिंग,
1: बरोबर,
0: ती मार्केटिंग कशी करायची, तिला आर्थिक नियोजन सांगायचं, त्यानंतर सुरुवात कशी करायची. खूप सारे बचत गट किंवा खूप साऱ्या महिला अशा असतात की सुरुवात सुद्धा करत नाही.
1: अर्थात
0: तर अशा काही निवडक बचत गट आणि निवडक महिला मी निवडल्या, त्यांना त्यांचं जो ब्लॉक होता मेंटल ब्लॉक की आपण काहीच करू शकत नाही, कारण आज आपल्या भारतामध्ये बहुसंख्य स्त्री या घरकामातच गुंतलेल्या असतात आणि त्यांना दुय्यम म्हणजे दुय्यम काम सांगितले जातात, म्हणजे जे मेन वाटाचं असतं, जे कौशल्याचं काम असतं ते आजही पुरुषच करतात.
1: अर्थात
0: त्यामुळे सामाजिक याच्यात स्त्रियांचा जो सहभाग आहे तो अजूनही दुय्यमच आहे.
1: आता केशरीताई, आपण सांगितलंय की तुमचं फोकस या स्त्रियांवर होतं की ज्यांनी आजपर्यंत हे बाहेरचं जग पाहिलेलं नाही आहे. बरोबर आहे.
0: बरोबर.
1: पण आता हे कसं झालं की हे एखाद्या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्यासारखं झालेलं, तर खूप कठीणच आहे हे काम, कारण ज्या स्त्रियांनी बाहेरचं विश्व पाहिलं नाही, ज्यांना बँकेचे व्यवहार कळत नाही, ज्यांना आपल्या बचतीचा विनियोग कसा करावा हे कळत नाही, व्यवसाय म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, या सगळ्या बाबी त्यांच्यासाठी अगदी नवीन होत्या, तर तुम्ही सर्वप्रथम काय सांगितलं त्यांना, म्हणजे त्यांना गोळा करून मीटिंग्स घेतल्या किंवा त्यांचं काउन्सिलिंग कसं केलं तुम्ही?
0: यात मला भरपूर लोकांना सहाय्य मिळालं. माझ्याखाली खूप साऱ्या बँक सखी असतात, माझ्याखाली एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतो जो मला हे मदत करतो, त्या या बचत गटाची मीटिंग घेणे, त्यांना नियमित बचतचे महत्त्व समजवणे, नियमित बचतमुळे आपल्याला कर्ज किती मिळतं ते सांगतात, आणि नियमित बचतीमुळे त्यांना समोर जर कोणाला पैसे पाहिजे असेल तर ते स्वतःच स्वयंसहाय्य म्हणून एकमेकाला व्याजदराने पैसे देतात. तर या गोष्टीमध्ये आणि कसं आहे, जसं तुम्ही म्हटलं की ओला मातीचा गोळा होता, त्यांना स्वतःला काहीतरी बनवायचं म्हणून ते बँकेत आल्या. माझं काय काम होतं की यांनी पहिली स्टेप घेतलेली आहे, मला यांना समोरच्या स्टेप घेऊन जायचे होते. मोटिवेशन दिलं त्यांना, समोरच्या स्टेप जी आहे की जे पाहिलं नव्हतं त्यांनी, त्यांना खूप कठीण वाटायचं. पण ऍज अ मॅनेजर मला माहिती आहे की बँकेमध्ये किंवा स्वतःचा बिझनेस उभा करणे आज एवढं कठीण राहिलं नाही. भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट योजना अशा आहेत, शासकीय योजना अशा आहेत की ज्यात महिलांना प्राधान्य दिल्या जातं, फक्त आपल्याला गरज असते ते निवडक महिला आणि निवडक गट निवडायची. आणि मला आज 17 वर्ष झाले, मला ते व्यक्ती ओळखता येतात, त्यामुळे माझा जो आहे पहिला स्टेप ज्याने घेतला त्याला समोरच्या 10 स्टेप समोर करून देणं.
1: बरोबर.
0: आणि तेच मी करत आलेली आहे. आणि हे यात खूप सारे मला खाली माझे सहाय्य मिळालं, व्यक्ती मिळाले. एक तर मी काहीच करू शकत नाही, पण ही खूप मोठी टीम आहे, त्याच टीमचं आज मी रिप्रेझेंटेशन इथे एकटी करते आहे.
1: असं विचारवंतांनी असं म्हटलंय की ज्या समाजात स्त्रियांचा विकास होतो तो समाज, म्हणजे ज्या देशामध्ये स्त्रियांचा विकास होत आहे तो खरोखर विकसित देश आहे असं म्हणायला हरकत नाही. आता स्त्रियांचा विकास करायचा म्हणजे मग त्यांना असं सांगावं लागतं की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करा. आता हे सगळं नौकं असताना मग त्यांना तुम्ही जे मोटिवेट केलं ते तर त्यांनी केलं, कसा प्रतिसाद होता ग्रामीण भागातून तुम्हाला, म्हणजे काय काय व्यवसाय त्यांना तुम्ही नजरेमध्ये आणून दिलेले?
0: ग्रामीण भागात व्यवसायाला वाव देण्यासाठी सर्वात आधी तर मी त्यांना सांगितलं की व्यवसाय करणं इम्पॉर्टंट आहे. तो कोणता करायचा, त्यांच्या भागातील डिमांड काय आहे, त्यांना काय एक्सपिरियन्स आहे, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. समजा एखादा शेतकरी आहे तर मी त्यांना डाळ प्रक्रियाबद्दल सांगितलं, डाळ मॅन्युफॅक्चरिंगबद्दल सांगितलं. काही माणसं अशी आहेत की ज्यांच्याकडे जोड व्यवसायसुद्धा आहे, शेती पण आहे आणि जोड व्यवसाय, त्यांना आम्ही दुग्ध व्यवसाय सजेस्ट केले. काही शेतकरी असे आहेत की ज्यांचं कॉन्टॅक्ट भरपूर आहेत, म्हणजे तालुका लेवलवर, त्यांना मी मसाला उद्योग सांगितले. म्हणजे ज्याचं ज्या बॅकग्राऊंड आणि ज्याच्या फॅमिलीमध्ये, जसं एखादा महिलाचा जो पती आहे तो एखादा तो इनकम करतो ऑलरेडी, आणि त्याचं काही ओळख आहे किंवा एखाद्याचा फॅमिली बॅकग्राऊंड असतो की त्याच्याकडे खूप सारं किराकुराचं किराणा दुकान असतो, त्यांना मग पापड मॅन्युफॅक्चरिंग सांगितलं. तर असे असंख्य उद्योग आहेत जे प्रत्येकजण करू शकतात, आणि जी श्युअरिटी असते बाहेरना की अरे माझा बिझनेस चालेल की नाही, तर यात मी काय करायची, माझ्याकडे समजा एखाद्याला मी फायनान्स केलं आहे तिखट मॅन्युफॅक्चरिंग, मी तिचा नंबर बाकी जे उद्योग मी फायनान्स करेल तिला सांगायची की तुझे हे कस्टमर तुमचे गॅरंटीड आहेत. जर कोणी करत आहे शेवड्या मशीन, तर मी त्यांना सांगायची की उन्हाळ्यात जे शेवड्या लागेल आता त्या सगळ्या हिच्याकडून घ्यायच्या, कारण क्वालिटीची मी गॅरंटी देते. एक एक्झाम्पल सांगते, एक बाई होती, तिला आम्ही चिप्सचं मॅन्युफॅक्चरिंग

0: दिलं, तिने मशीन सुद्धा घेतली पण ते चिप्स तिला जमलेच नाही. ती डिप्रेशन मध्ये चालली गेली की कर्ज बसला अंगावर, EMI सुरू झाला पण जात नाहीये. शेवटी ती माझ्याकडे आली, मॅम कसं करायचं, चालत नाहीये आणि चिप्स म्हटलं तर आपल्याकडे ब्रँडेड चिप्स आहेत, कसं करायचं. मग मी तिला सांगितलं की तुझे चिप्स पॅकेजिंग मध्ये असतात, त्याची ब्रँडिंग करते तू लोकल नावानी. त्याने काय होतं, त्याची कंपॅरिझन आपल्या ब्रँडेड चिप्स सोबत होते. मी तिला सांगितलं तू ट्रान्सपरंट कर, ती ट्रान्सपरंट केली, तिची क्वालिटी लोकांना आता दिसते त्या ट्रान्सपरंट चिप्समध्ये. आणि तिचे चिप्स यानंतर एवढे खपायला लागले की एक जे तुमच्या आपल्या कृषी प्रदर्शनी यवतमाळ आहे त्यात तिने निव्वळ 60,000 रुपये नफा कमवला या 10 दिवसांमध्ये. आणि असे आहेत उद्योजक ज्यांना माहिती आहे की आपल्याला करायचं आहे पण कधी त्यांचे अप्स अँड डाऊन मध्ये त्यांना एक सपोर्ट पाहिजे. आणि सपोर्ट असं पाहिजे तो त्यांना फायनान्शियल मेंटल असं बाहेर काढू शकेल. तर मी माझ्या तरीने प्रयत्न करते की ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकते किंवा ऍज अ बँकर किंवा ऍज अ बँक मी करू शकते ते मी प्रयत्न करते.
1: ऍज अ बँकर तुम्ही जो शब्द म्हटलाय मॅडम, तर बँकिंगच्या इतर आपण जर असं पाहिलं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर बँकेचं काम काय असतं की भांडवल उपलब्ध करून देणं, पण तुम्ही एक समाजाचा जबाबदार घटक म्हणून त्यांचा व्यवसाय चालतो की नाही, कुणी तुम्हाला मार्गदर्शन मागायला आलं तर तुम्ही त्यांना सांगता की हे असं नाही, जसं तुम्ही आता चिप्सचं उदाहरण दिलं की तू ह्या अशा पद्धतीनं मार्केटिंग कर म्हणजे तुझा खप होईल आणि तुला भरपूर नफासुद्धा मिळेल. तर या गोष्टीवरून असं लक्षात येतं की तुमचा अभ्यासही भरपूर आहे या बाबतीमध्ये. मॅडम, बचत गटाची भूमिका जी आहे तर ती काय आहे समाजाच्या बांधणीमध्ये, म्हणजे बचत गटामध्ये महिलांना वाटते की आपण थोडंसं कमी करतोय हे बचत, तर आपण काही करू शकू की नाही, किंवा थोडंसं वास्ट प्रमाणामध्ये करायचं झाल्यास तर त्यांना काय म्हणता तुम्ही? मग
0: बचत गटचं असं आहे, एक सिम्पल फॉर्म्युला असं आहे की बचत गटच्या बाया नियमित बचत करतात,
1: अर्थात
0: रेग्युलर इंटरवलमध्ये त्यांनी जी बचत केली ती बचत त्यांना समजा एखाद्या बचत गटाने 10,000 रुपये जमवले आणि ते जर एकट्याच बचत गटाच्या बाईला दिलं तर त्याच्यात काय होतं की तिला जो आपण साहूकाराकडून पैसे घ्यायची गरज पडत नाही, सोनंगिरी ठेवायची गरज पडत नाही. तर जर बचत गटने आपले जे पंचसूत्र असतात प्रत्येक बचत गटचे, नियमित बचत, नियमित मीटिंग, ह्या सगळे जर पंचसूत्र जर त्यांनी पालन केले तर सर्वात पहिले तर या विडख्यातून त्या बाहेर निघतात. आणि खूप सारे बचत गट असे असतात की जे स्वतःच जी बचत आहे ती दुसऱ्या लोकांना सुद्धा देतात, म्हणजे तिथून त्यांना जो इंटरेस्ट मिळतो तो सुद्धा त्यांचा अर्निंग आहे. तिसरा आहे की समजा त्यांना नाही द्यायचं कोणाला तर तो जो त्यांचं भांडवल ते बचत करून करतात ते एखादा सामाजिक म्हणजे स्वतःच एक उद्योग सुरू करू शकतात. तसं आमच्याकडे एक गट आहे सुकडीला, त्याला आम्ही पापड मॅन्युफॅक्चरिंगसाठी फायनान्स केलं. अमाऊंट छोटी आहे पण आज त्या 10 बाया खरोखर मध्ये पापड मॅन्युफॅक्चरिंग करतात, टायअपसाठी लोकल दुकानात फिरतात आणि आज त्यांचं बचत गट चांगलं उत्पन्न करते आहे. आणि असंच मला म्हणते की प्रत्येक एका घरातून जर एक बाई सुद्धा जर फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायला जर तिने मदत स्वतःच मदत केली तर आज जे आपण म्हणतो आहे की आपल्याकडे जो आर्थिक उत्पन्न कमी आहे प्रत्येक घराचा जो म्हणतो आहे तो आपला वाढेल. कारण की काय होते, पुरुष कमवतो आहे पण बाई घरचंच काम करते आहे आणि बाया म्हणजे एक आपली जी स्त्री आहे ती एवढी सक्षम आहे की ती घरचं करून सुद्धा बाहेरचे काम करू शकते. आणि माझा प्रयत्न ऍज अ बँकर हाच आहे की ती बाई हळूहळू का होईना एक एक पावलं समोर जावं, स्वयंपूर्ण झाली पाहिजे.
1: बरोबर आहे. केशरीताई, थोडस विस्तृत सांगूया आपण की अशा कोणत्या योजना तुमच्या बँकेमध्ये आहे की ज्यामुळे स्त्रियांना भांडवल मिळू शकतं आणि त्याचा ते लाभ घेऊ शकतात?
0: आपल्याकडे भरपूर शासकीय योजना आहेत ज्यात आपण पर्टिक्युलर कॅटेगरीजला एक स्पेसिफिक भांडवल देतो आणि त्याच्या सबसिडी सुद्धा असतात. वुमन बॉरोवर्सला इरिस्पेक्ट ऑफ त्यांची कास्ट आपण त्यांना भांडवल वापस देतो. म्हणजे याच्यात काय होतं की जर आपण एखाद्या महिलांना 100 रुपये भांडवल दिलं कर्ज, त्यातले 35% शासकीय शासन आपल्या सबसिडी देते. आणि त्याच्यात काय होतं, त्याचं एक लॉकिंग पिरियड असतो 3 वर्ष. म्हणजे जर कोणी यात जो खरोखर एक उद्योजक आहे जर तो 3 वर्ष प्रॉपर ते बिझनेस करते आहे ते तो नफा कमवते आहे तर हा 100 पैकी 35 रुपये त्याला एक बेनिफिट आहे ॲडिशनल. आणि आमची बँकेचं ॲज अ बँकर एक शासकीय बँक म्हणून आमचं हे काम असतं की एकदा लोन डिस्बर्स झाल्यावर सुद्धा आमची त्यांना सबसिडी मिळवून देणे, ती सबसिडी त्याच्या लोन अकाउंटमध्ये टाकणे आणि त्यानंतर आपण जेव्हा डिस्बर्समेंट केल्यानंतर जेव्हा EMI साठी आम्हाला त्यांचं व्हिजिट करतो तेव्हा त्यांचं उद्योग बरोबर सुरू आहे की नाही, काही त्यांच्यात अडचणी आहे का, अडचणी आहेत आपण काय करू शकतो, या सर्व गोष्टी आपण बघतो. आणि गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या एवढ्या साऱ्या सुविधा आहेत, फक्त करणाऱ्यांसाठी सुविधा भरपूर आहे. जर नसेल करत तर मग काहीच नाही, कारण की 3 वर्षानंतर इन्स्पेक्शन झालं आणि त्याच्यात जर तुमचं

0: युनिट बंद दिसलं तर काहीच मिळणार नाही. पण जो करतो आहे आज तुम्ही 1 लाखाला तर तुम्हाला आज काही अमाऊंट फीस 25 जी काही आहे ती मिळणं म्हणजे तुमच्यासाठी बेनिफिटच आहे.
1: अगदी अगदी.
0: तर माझं हेच म्हणणं आहे की उद्योग करा, त्याला सुरू ठेवा आणि हळूहळू का होईना नफा होईल. कारण की उद्योगची परिभाषाच ही आहे की तुमचा तो ब्रेक इव्हन पॉइंट टच झाला की तुम्हाला फक्त नफाच मिळणार. पण हाच पेशन्स ठेवा हे मला सांगायचं आहे.
1: चालत राहणं गरजेचं आहे. केशरी, ताई आपल्या बँकेमार्फत कित्येकदा काही प्रशिक्षण सुद्धा महिलांना दिल्या जातात, ते कोणते असतात?
0: एक RCT म्हणून आपलं एक म्हणजे गव्हर्नमेंटचं युनिट आहे, त्याच्यात आम्हाला एक असतं की आम्ही जेही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कोण जसं दुग्ध व्यवसाय, टेलरिंग, ब्युटी पार्लर ज्याही गोष्टीचं त्यांना ट्रेनिंग पाहिजे आहे ते सर्व आम्ही नॉमिनेट करतो आणि त्यांना त्याच्या थ्रू सर्टिफिकेट मिळतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुम्ही निर्मिती कसं करणार, त्याचं मार्केटिंग कसं करणार आणि आलेल्या नफ्याचं आर्थिक नियोजन कसं करणार हे सगळं ट्रेनिंग एक RCT म्हणून आपली एक शासकीय बॉडी आहे ती सांगत असते. आणि आमचं काम असते की चांगले कॅन्डिडेट निवडणे आणि त्यांना या ट्रेनिंगमध्ये पाठवणे. जसं आज एक ट्रेनिंग सुरू आहे दुग्ध व्यवसायाचं, त्याच्यात आज मी माझी एक महिला उद्योजक, एकटी महिला उद्योजक गेली आहे, 10-45 जेंट्स आहे आणि ती एकटी गेली आहे. ती म्हणाली मी जात नाही मॅडम. मी म्हटलं नाही, करायचं आहे ना, जावं लागेल.
1: बरोबर.
0: आज ती तिथे सक्सेसफुली ट्रेनिंग अटेंड करते आहे आणि हीच महिला समोर जाऊन खूप मोठी उद्योजक बनेल असा माझा विश्वास आहे.
1: महिलांच्या कॉन्फिडन्स बद्दल जर सांगायचं झालं तर थोडस बुजऱ्या असतात, म्हणजे कारण ग्रामीण भागामध्ये फार त्यांनी अनुभव घेतलेले नसतात. मग जे आपण म्हणू प्रदर्शनी वगैरे होतात जिल्हा स्तरावर किंवा डिव्हिजनच्या स्तरावर, तुम्ही पाठवता का कॅन्डिडेट्स?
0: मी कॅन्डिडेट्स पाठवते, मी स्वतः सुद्धा जाते आणि त्यात मी बघते की त्यांचं जे आहे हिशोब कसा करतात, लेबलिंग बरोबर केली आहे की नाही, पॅकेजिंग बरोबर आहे का, स्टॉलवरच असतात की फिरत आहेत, या सगळ्या गोष्टी मी बघते. मी यावर्षी जे कृषी प्रदर्शन होती तिथे मी गेली होती, तिथे माझे 4 स्टॉल होते. मी स्वतः तिथे बघितलं की यांची प्रोडक्ट क्वालिटी काय आहे, त्यांना रिस्पॉन्स कसा आहे, आपले कस्टमर्सनी क्वालिटी मेंटेन केली आहे का, आणि ते बघून जो आनंद आम्हाला होतो ते खूप छान वाटतं. आणि हा एक मार्केट आहे कृषी प्रदर्शनी, यात इन्कम नाही झाली पण त्यांचं खूप सारं मार्केटिंग पब्लिसिटी होतं.
1: बरोबर.
0: तर हे कृषी, माझं असंच म्हणणं असतं की कृषी प्रदर्शनी किंवा मग जे आमच्या बचत गट किंवा एक बचत गट एक प्रोडक्ट तयार करत आहे, पण माझ्याकडे 100 बचत गट आहे, ते 100 बचत गट तुमचे कस्टमर बनवा. मी लिस्ट द्यायला तयार आहे, मी तुम्हाला सगळ्या शेअरला तयार आहे, फक्त तुम्ही मार्केटिंग एफर्ट्स घ्या, मी तुम्हाला सगळं अवेलेबल करून देईल असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर आहे. केशरीताई, आपण ग्रामीण भागामध्ये काम करत आहात आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही बँकेमध्ये ॲज अ बँकर म्हणून काम करताय, महिला येतात तर त्यांच्याजवळ तुम्ही जो कर्ज त्यांना देतात तर त्याचा परतावा करतात का व्यवस्थित, म्हणजे काय अनुभव काय तुमचे?
0: बँकेचा जो परतावा आहे स्पेशली बचत गटमध्ये NPA प्रमाण खूप कमी आहे, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये फायनान्शियल डिसिप्लिन जास्त आहे हे मी ॲज अ बँकर ऑब्झर्व केलेलं आहे. आज आमचा एक बँकेचा एक रफली आयडिया काढलं तर 100 रुपयामध्ये आमचे 6 रुपये NPA आहेत, जो बाकी योजनामध्ये किंवा बाकी स्कीममध्ये किंवा माणसाच्या तुलनेमध्ये भरपूर कमी आहे. SHG महिलांमध्ये रिटर्न करायची, कर्ज वापस करायची जी प्रवृत्ती आहे ती खूप जास्त आहे आणि त्यांना हे कर्ज कमी दराने मिळतं आणि त्यांना माहिती आहे की आपण हे कर्ज परत फेड केलं तर आपण नवीन कर्ज मिळेल, नवीन कर्जाने आपण अजून मोठा उद्योग उभारणी करू. आणि जेव्हा आम्ही कर्ज देतो तेव्हा मी बायांना सांगते की या कर्जाची परतफेड अशी आहे, असं असं बचत तयार करा, 1 वर्षानंतर एकत्र परतफेड कराल तर तुम्हाला सावकाराकडूनच घ्यावं लागेल, महिन्याचा महिना त्याच्यात तुमची जी तुम्ही उद्योग तयार केलेला आहे त्यातून मिळणार नफा त्यात जमा करा. आणि हे गट जर तुम्ही जर थकित झाले तर तुमचं खराब होईल, तुमच्या मुलांना एज्युकेशन लोन मिळणार नाही. म्हणजे तिथेच थोडंसं अवेअर करण्याचं काम माझं सध्या सुरू आहे.
1: अर्थातच
0: त्यात मग बायांचं कसं आहे ना, आणि एक असतं ग्रुप पियर प्रेशर. एखाद्या 10 पैकी एखादी बाई जरी भरत नसली तर तो जो पियर प्रेशर एज्युकेटेड वाला असतो त्यामुळे ती बाई ती पैसे भरतेच.
1: बरोबर आहे. म्हणजे एक प्रामाणिकपणा तुम्हाला आढळलेला नाही का? मॅडम आम्हाला हे सांगा की शेती आधारित म्हणजे कृषी आधारित व्यवसाय जास्त आहेत महिलांचे की कुटीर उद्योग जास्त आहेत, काय आढळतं?
0: शेती आधारित व्यवसाय जास्त आहेत. जसं प्रत्येक जो गट प्रत्येक जी बाई आहे त्याच्याकडे शेती आहेत, कारण की आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान जास्त आहे तर प्रत्येक बायांकडे शेती आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात कुक्कुट पालन, म्हशी पालन, शेळी पालन, त्यानंतर डेअरी.

0: हे व्यवसाय करायला महिलांना सोपी जाते, त्याच्यात त्यांना आपल्या परिवाराचा सुद्धा सहभाग मिळतो आणि मार्केटिंगची गरज पडत नाही. यात जनरली कसं गावाचा जो मार्केट विकली मार्केट असतो त्याच्याच या सर्व गोष्टींचे मार्केटिंग होतं आणि विक्री सुद्धा होते. जर आपण म्हटलं की थोडीशी हायली स्पेशलाइज म्हणजे प्रोसेसिंग वाले जर पॅकेजिंग वाले बघतो म्हटलं तर त्यात थोडा अजूनही स्टेग्मा आहे बायांमध्ये. तो दूर करायसाठी बँक मार्केटिंग मध्ये सपोर्ट नाही करू शकत. बँकेचं आहे फायनान्सिंग मध्ये, पण मार्केटिंग मध्ये आम्ही जे डिपार्टमेंट आहेत ज्यांच्याकडे हे स्पेसिफिक टास्क दिलेले आहेत त्यांच्याशी आमचं कोऑर्डिनेशन सुरू असतो की हे जे गट आहेत त्यांचा हा पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे बा तुम्ही याच्यात त्यांना मदत करा. आणि इव्हन खूप सारे गव्हर्नमेंट स्कीम अशा आहेत ज्यात त्यांना मार्केटिंगसाठी जो ट्रान्सपोर्टेशन आहे ते सुद्धा याच्या सबसिडीवर मिळतात. फक्त जो हा सगळा गुंता आहे तो आहे की तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम किंवा बँकेचा फायदा कसा योग्य रीतीने करून घेता स्वतःच्या प्रगतीसाठी. कारण करणारे डिपार्टमेंट 4-5 आहेत आणि फायदा घेण्यासाठी जवळजवळ खूप सारी जनता आहे. पण जो आम्हाला आपलं महत्व पटवून देईल की ताई आम्हाला करायचं, आम्हाला मदत करा किंवा आम्हाला गायडन्स करा, तर आमची एक लिमिटेशन आहे. पण आम्ही आमच्या तरी जेवढं करता येईल करतो.
1: तर केशरी ताई, मला इथं कौतुक वाटतं की तुम्ही एक बँकर म्हणून फक्त माझ्या बँकेचा फायदा कसा होईल किंवा माझ्या बँकेकडून किती लोन उचलल्या जाईल हा विचार सोबतच केला. तुम्ही सोबतच हा विचार केलेला आहे की माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहे समाजामध्ये त्यांचा विकास कसा करता येईल आपल्याला. कारण आपण पाहतो की एकूणच स्त्रियांची प्रत्येक स्त्री काही गव्हर्नमेंट सर्वंट नसते किंवा तिला नोकरी नसते, तर ती स्वतःचा व्यवसाय करून जसं तुम्ही म्हटलं की आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकते. काही सक्सेस स्टोरीज आहेत का तुमच्या बघण्यामध्ये?
0: हो, एक सक्सेस स्टोरी तर माझ्यासोबत म्हणजे एक आहे रेणुकाताई राऊत म्हणून, त्यांचं दालमिल होतं. मी 1.5 वर्ष आधी इथे आली तेव्हा मी त्यांचं एक इन्स्पेक्शन, कारण की लोन सँक्शन माझ्या आधीच झालं होतं, पण त्यांचं मी इन्स्पेक्शन करायला गेली. जेव्हा मी तिथे इन्स्पेक्शन करायला गेली तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या हस्बंडचं जे मी बघितलं काम करण्याची पद्धत, त्यांची दालमिल, आणि कोणी कसं असतंय एखाद्या बँकेच्या अधिकारी आले की त्याला दाखवतात बघा माझं सुरू आहे, पण या ताईंनी आणि माधव राऊत सरांनी मला ते युनिट्सचं की त्यांचं युनिटचं स्पेसिफिकेशन काय आहे, ही दालमिल आमची वेगळी का बरं आहे, ते पटवून दिलं. म्हणजे आज मी त्यांचं बघते आहे तर त्यांची दालमिल जी आहे ती पूर्ण यवतमाळ तालुक्यामध्ये त्यांचं दालमिलचं सप्लाय आहे. आणि 1.5 वर्षापासून मी त्यांना ओळखते तर मला माहिती पडते की यांचं टर्न ओव्हर किती आहे आणि त्यांची सगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आमच्याचकडे असल्यामुळे मला गॅरंटी आहे की हे समोर सुद्धा खूप प्रगती करतील.
1: म्हणजे कसं आहे, म्हण अशी आहे केशरी ताई की जिथं पिकतं तिथं विकत नाही असं खूपदा म्हटलं जातं. आपण म्हणतोय, फार पूर्वीपासून ऐकतोय, पण माझ्या माहितीप्रमाणे आपण माधव राऊत भाऊंची डाळ तर पुण्यापर्यंत पण पोहोचलेली आहे, नाही का? म्हणजे त्यांनी आपला आवाका वाढवलेला आहे, महिलांनी सुद्धा वाढवावा. तुम्ही खूप चांगलं कार्य करता आहात आणि एक बँकेमध्ये एक पद भूषवित असताना एक स्त्री म्हणून तुमच्या मनाच्या कोपऱ्यात जी स्त्रियांसाठी एक सहानुभूतीची भावना आहे की त्यांचा पण विकास व्हायला पाहिजे, याच्यामुळे समाजाच्या विकासाला खरोखर हातभार लागतोय. मला खरोखर तुमचं अभिनंदन करावं वाटतं इथे. आणि जाता जाता आपण महिलांना काय संदेश द्याल?
0: महिलांना मला हाच एक संदेश आहे की आपण जग आपल्याबद्दल काय म्हणतात हे डिसाईड न करता आपण काय करू शकतो याचं आत्मचिंतन करावं.
1: अगदी.
0: एक स्त्री जर समोर तुमच्या समोर आहे आणि ती आज वेगवेगळे पद भूषवित आहे तर तुम्ही का बरं नाही हाच विचार करावा. आणि प्रत्येक साठी गरज नाही आहे की एक स्त्री जर एखाद्या विभागामध्ये समोर आहे तर मी पण तिथेच असायला पाहिजे. तुम्ही दुसरा तुमचा आवडीचा विषय घ्या आणि तिथे त्याचं उच्चांक गाठा.
1: बरोबर.
0: म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर एक टेक्निकल डिपार्टमेंटला आहे तर तुम्ही बिझनेसमध्ये उच्चांक गाता, पण कुठेतरी समोर राहा, कोणावर डिपेंडेंट राहू नका, हेच मला सांगायचं.
1: तर श्रोते हो, आज आपण बोललो आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहायक व्यवस्थापक केशरी ताई नकुल बिडवाई यांच्याशी. त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल आणि त्यांनी जे कार्यक्षेत्र निवडलं आहे त्या योग्य समाजसेवा ज्या पद्धतीनं त्या करतात आहे त्याविषयी आम्ही त्यांचे अनुभव वाटून घेतले. तर मॅडम, तुम्ही आलात आणि आमच्यासोबत आपले अनुभव शेअर केले. मी आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद मॅम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पैनगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अंबोडा, तालुका आर्णी.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 9:22 झालीत. सहक्षेपित करीत आहोत विविध भारती सेवेची.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते.

पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांतलक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांतलक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांतलक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच

0: ची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10:05 झालीत. श्रोते हो, ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरेश वाडकर यांच्या आवाजात ऐकूया रमेश उबाळे यांची रचना.

0: रुची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
3: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
3: मोबाईल 988176490.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCOM मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षिस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.

0: ओडिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92-899-22-344.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: भीमराव पांचाळे यांच्या स्वरात अरुण सांगोळे यांचं गीत आपण ऐकलं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
2: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
3: खुश खबर यवतमाळ में आ गया है रशियन जलपरी शो और डिज्नीलैंड उत्सव मेला 2026. देखिए लाइव रशियन जलपरी पानी के अंदर, साथ में झूले, गेम जोन, स्वादिष्ट खाना और शॉपिंग का मजा. वनवासी मारुति मंदिर के सामने, आर्णी रोड, यवतमाल. आज ही परिवार के साथ आइए, मौका मत गवाइए.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची रचना. गायक स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.
4: डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी,

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 10:30 झालेत.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92899 22344.
0: श्रोते हो, रशियन जलपरी लाईव्ह शो आणि डिस्नीलँड उत्सव मेला मीना बाजार याविषयी शंकरराव चव्हाण यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, उन्हाळा आला की मुलांना सुट्ट्या लागतात आणि मुलांना सुट्ट्या लागल्या की काहीतरी विरंगुळ्याचे क्षण आपण शोधत असतो. या विरंगुळ्यांच्या क्षणामध्ये सहली काढणे, बाहेर फिरायला जाणे आणि सोबतच यवतमाळमध्ये दरवर्षी येणारा मीना बाजार पाहणे हा एक विहंगम अनुभव असतो. आणि यावर्षी मीना बाजारमध्ये अनेक आकर्षक अशा गोष्टी आहे ज्या आपण आपल्या लहानग्यांना जाऊन दाखवतो आणि आपण स्वतःही पाहून अचंबित होतो. या मीना बाजारचं संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतलेलं आहे असे शंकररावजी चव्हाण आज माझ्यासोबत आहे. आज आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या या अभिनव प्रयोगाविषयी. शंकररावजी, नमस्कार.
3: नमस्कार.
2: पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की मीना बाजार हा तुम्ही किती वर्षापासून आणता?
3: मी गेल्या 20 वर्षापासून यवतमाळमध्ये मीना बाजाराचं आयोजन करतो आहे.
2: हो, तर त्याचं औचित्य काय, म्हणजे नेमका हेतू?
3: त्याच्यामागचा हेतू असा आहे की आज माणसाचं जीवन जे आहे फार धकाधकीचं जीवन आहे,
2: अर्थात
3: आणि त्याच्यातून कुठून तरी माणसाला थोडा विरंगुळा मिळावा.
2: हो,
3: हसणे आहे, नाचणे आहे, खेळणे आहे, हा माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी आज हरवलेला आहे, ते त्यांना मिळावं हा माझा एकमेव त्याच्यातला मोठा दृष्टिकोन आहे.
2: तर यवतमाळमधला मीना बाजार हा बाहेर म्हणजे खेड्यापाड्यातल्या लोकांनाही आकर्षित करत असतो.
3: बिलकुल बिलकुल,
2: है ना. तुम्ही काय काय अभिनव प्रयोग यामध्ये दाखवता?
3: हां, तर यामध्ये यावर्षी मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधीही न लागणारा रशियन जलपरी शो आणलेला आहे.
2: अच्छा.
3: हां, तर त्या रशियन ज्या आहे मुली आहेत तर त्या पाण्यामध्ये कंटिन्यू 3 ते 4 तास परफॉर्मन्स करतात.
2: अरे वा. हां हां. अच्छा, काय काय परफॉर्मन्स असतो तो?
3: तर तो परफॉर्मन्स एक स्विमिंग टेक्निक आहे.
2: हो.
3: पाण्याच्या आतमध्ये राहणे, आतमध्ये राहून लोकांशी मूक संवाद साधणे.
2: हो.
3: म्हणजे त्यांना प्रतिसाद देणे. लोक त्यांच्या आजूबाजूला एक काचेचा मोठा टँक आहे आणि त्या टँकमध्ये त्या मुली असतात.
2: हो.
3: आणि मग तिथून जे श्रोते असतात, पाहणारे जे लोक आहेत,

0: तर त्यांच्या ज्या भावना असतात तर त्यांना त्या प्रतिसाद देतात पाण्याच्या आतमध्ये राहून.
1: ओके. हा, पाण्याच्या आतमध्ये राहणं म्हणजे श्वासांवर नियंत्रण सुद्धा करणं आलं नाही का?
0: हा, ते
1: एक्सपर्ट आहेत.
0: एक्सपर्ट आहेत, त्यांचं टेक्निक आहे ते.
1: बरोबर.
0: ते कंटिन्यू म्हणजे पाण्याच्या आतमध्ये 20 ते 30 मिनिट तर सहज राहतात.
1: बापरे.
0: हा, आणि डीप, एकदम डीप मध्ये. कारण आपण जे स्विमिंग पाहतो आपण पाण्याच्या वर पोहतो, त्या पाण्याच्या आतमध्ये पोहतात.
1: बर बर. आणि हा म्हणजे अभिनव पहिल्यांदाच
0: यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदा आला आहे.
1: बर बर. आपण जेव्हा मीना बाजारचं आयोजन करतो तर मग यासारख्या प्रयोगांना पाहायला गर्दी करतात का लोक?
0: बिलकुल, यवतमाळमध्ये तर फार चांगला प्रतिसाद आहे आजच्या तारखेपर्यंत. जवळपास मी मागील हप्त्यापासून हा प्रोग्राम सुरू केलेला आहे.
1: हो,
0: रोज 2 ते 3 हजार
1: पब्लिक
0: आहे यवतमाळमध्ये. चांगला प्रतिसाद आहे.
1: बरोबर. आणि टेक्निक तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः स्विमिंग करता का शंकररावजी?
0: मी स्विमिंग करतो पण पाण्याच्या वर स्विमिंग करू शकतो, पाण्याच्या आत मध्ये नाही करू शकत.
1: अच्छा अच्छा. मग मुलांचा प्रतिसाद कसा असतो?
0: बिलकुल छान. मुलांचा
1: हेतू काय आपला, की मुलांचा विरंगुळा झाला पाहिजे?
0: आता मुलांचा आहे तो तर आहेच आहे, पण त्यांच्यासोबत त्यांच्या आई वडील सुद्धा फार मोठा आनंद घेत आहेत तिथे.
1: अच्छा.
0: मुलं तर आहेत, मुलांचं तर कसं आहे की त्यांचं ऍब्सॉर्बिंग जे आहे ते आई वडिलांपेक्षा जास्त आहे असं आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येत आहे.
1: बरोबर.
0: मुलं फार चांगला.
1: कोणत्या वयोगटातले?
0: 8 ते 10, 12, 14 पर्यंतचे मुलं जे आहेत
1: येतात.
0: हा, 8 वर्षापासूनचे मुलांची गर्दी भरपूर आहे.
1: बरं बरं. आणि मग संध्याकाळच्या वेळेस असतो नाही का?
0: हा, इव्हेंट संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतचा आहे.
1: चालतो.
0: 6 ते 10.
1: बरं बरं.
0: आणि त्या ज्या मुली आहेत, तर 3 मुली आपण ठेवलेल्या आहेत, त्या अल्टीपल्टीने एका वेळेस 2 मुली, कधी कधी 3 मुली, तर अशा पद्धतीने ते कंटिन्यू 6 ते 10 पर्यंत पाण्यात राहतात.
1: ओके ओके. बरं बरं. शंकरजी, आता मीना बाजार मध्ये आणखी काय काय बघण्यासारखं?
0: हा, त्या ठिकाणी झुले आहेत मोठे, विदेशी झुले आहेत. पाळणं आहे, ब्रेक डान्स आहे, नाव आहे, ट्रेन आहे, आणि छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूल आहे, बोटिंग आहे. हा, असे भरपूर आहेत. काही जादूचे प्रोग्राम आहेत. आणि सध्या जे आहे इव्हेंट के इलेक्ट्रिकल गेम झोन जो म्हणतो आपण, तो सुद्धा त्या ठिकाणी आहे.
1: अच्छा अच्छा. लोकेशन कुठे आहे?
0: हे आर्णी रोडला वनवाशी राम मंदिर जे आहे त्याच्या अगदी समोर आहे,
1: तिथे लोकेशन आहे. बरं. हे कलावंत जे येतात सगळे आपली सादर करायसाठी कला, त्यांची व्यवस्था काय असते तिथे?
0: हा, हे पाळणे झुले हे जे लोक आहेत हे तिथेच राहतात त्यांचे टेंट करून. आणि त्याशिवाय त्या ठिकाणी एक मार्केट सुद्धा आहे.
1: बरं.
0: म्हणजे स्त्रियांना सौंदर्य प्रसादने आहे, बांगड्या आहे, ज्वेलरी आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, घरामध्ये लागणारे सौंदर्य प्रसादने आहे, ते असे सगळे स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी लागलेले आहेत.
1: बरं. म्हणजे मीना बाजार ही जी संकल्पना आहे ती फार अगदी मोगलांच्या काळापासून आपण ऐकत आलो.
0: बिलकुल.
1: नाही का, आग्र्यामध्ये
0: मीना बाजार हा तोच एक कन्सेप्ट आहे की प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळते, म्हणजे जे तुमच्या डोक्यात येईल ते मीना बाजारामध्ये मिळेल. तुम्हाला खाण्यापासून जे आहे आनंद घ्यायचा आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे.
1: बरोबर. स्त्रियांच्या सौंदर्य प्रसादना म्हटल्यानंतर स्त्रियांचं खूप गर्दी राहत असेल तिथे, नाही का?
0: स्त्रियांचीच गर्दी राहते जास्त, मॅक्सिमम स्त्रिया असतात. आहे सगळी गर्दी व्यवस्थित.
1: हे कलावंत कुठल्या कुठल्या प्रदेशातले?
0: आता हे जे कलावंत आहेत, पाळणा वगैरेचे चालवणारे जे लोक आहेत, तर ते आपले महाराष्ट्रीयन म्हटल्यापेक्षा परप्रांतीय जास्त
1: असतात.
0: आणि हे ह्या ज्या मुली आहे हा पर्टिक्युलरली रशियन आहेत.
1: रशियन आहेत. बरं. आणि मग जादूचे प्रयोग वगैरे सादर केले जातात नाही का?
0: हा, जादूचे प्रयोग. परंतु आता कसं आहे की त्या लहान मुलांच्या दृष्टिकोनातून जे संयुक्तिक वाटतात
1: बरोबर,
0: ते तेवढे आम्ही करतो करायला.
1: अच्छा अच्छा.
0: असं म्हणजे जे सरकार असं मोठे मोठे काही इव्हेंट नाही आहेत जादूचे.
1: हा हा, तेव्हा ते राहायचे नाही का? बरोबर. बरे शंकररावजी, आता हे एक हा जो इव्हेंट आपण इथे घडवून आणायचा म्हटल्यानंतर एक जबाबदारी पण असते आपली, नाही का? आणि नागरिकांनी स्वच्छता पाळावी हे सुद्धा आवाहन करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलंय तुम्ही व्यवस्था?
0: तर त्याच्यासाठी असं आहे की आम्ही प्रशासकीय सगळ्या मान्यता घेतो. फायर ब्रिगेडची मान्यता घेतो.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर यवतमाळ शहर पोलीस स्टेशनची मान्यता घेतो, परमिशन्स घेतो त्यांच्याकडनं. आणि यवतमाळ नगर परिषदेला आपण साफसफाई कर सुद्धा भरतो. आणि स्वतः आमचे जे काही एम्प्लॉईज असतात तर त्यांच्याकडून पर डेला
1: स्वच्छता
0: आम्ही करून घेतो. आणि प्रत्येक गोष्टीचं फिटनेस, म्हणजे प्रोग्राम सुरू होण्याच्या आधी 2 तास आधी आम्ही ते सगळं फिटनेस पाहतो.
1: ओके.
0: मॅन्युअली सगळ्या गोष्टी.
1: मॅन्युअली म्हणजे झुला व्यवस्थित आहे की नाही, त्याचं
0: फिटिंग जे असते, नट बोल्ट चेक करणे,
1: सगळ्या
0: गोष्टी चेक करू.
1: म्हणजे अपघात टाळावा यासाठी
0: होणारच नाही याची दक्षता घेतो.

0: अर्थातच ते घ्यायलाच पाहिजे नागरिकांच्या म्हणजे जीवाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचं आहे, नाही का शंकर?
1: ते सुद्धा आम्ही प्रकर्षाने ते करतो सगळं.
0: बरोबर आहे. तुम्ही किती लोकांची टीम आहे तुमची
1: आता? ऍक्च्युली ऑर्गनायझिंग म्हणून मी आणि अतुल चिलगिलवार माझे मित्र आहेत, हे आम्ही दोघं करतो.
0: बरोबर.
1: आणि आमचे एम्प्लॉईज आहेत मग.
0: बरं. हा, म्हणजे रोजगार देता तुम्ही लोकांना?
1: 200 ते 500 परिवारांना तिथे रोजगार मिळतो.
0: वा वा.
1: 500 लोकांचा परिवार आहे.
0: हो, दरवर्षी?
1: दरवर्षी.
0: बरं बरं.
1: आणि उन्हाळ्यामध्ये दरवर्षी हा इव्हेंट मी गेल्या 20 वर्षापासून आणतो आहे.
0: हो.
1: आणि त्याच्यातून शासनाला फार मोठी मदत होत होती.
0: अर्थातच.
1: आझाद मैदान जे यवतमाळचं आहे प्रख्यात, तर त्या ठिकाणी मी घेत होतो. परंतु आता तिथे अमूज हे जास्त झालाय, गर्दीचा एरिया आहे आणि पार्किंगची सुविधा होत नसल्यामुळे, तर त्याच्यामुळे मी गावाच्या बाहेर आर्णी रोडला घेतलं.
0: बरं, तरी पण लोक येतात.
1: भरपूर प्रतिसाद आहे.
0: अच्छा अच्छा. शंकररावजी, तुम्ही सांगितलंय की जवळपास 500 लोक म्हणजे कुटुंबांना तुम्ही
1: रोजगार
0: देता, नाही का? बरं. आणि यातून मग तुम्हाला अर्निंग होत असेल, जेवढं तुम्ही भांडवल लावता तेवढं होतं का?
1: आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. की पहिला आमचा हेतू अर्निंग करणे हाच नाही आहे.
0: अच्छा.
1: पहिल्यांदा, कारण ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या भरोशावर आहेत.
0: बरोबर.
1: आता समजा माझा इव्हेंट सुरू आहे पाऊस आला, तर तिथले जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचा पगार मला देणे आहे.
0: अर्थातच.
1: ग्राउंडचं भाडं मला देणे आहे.
0: हो.
1: इलेक्ट्रिक फिटिंग मला देणे आहे. बिझनेस हो नाही हो, या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: म्हणजे अर्निंग होईलच हा हेतू नाही आहे.
0: अच्छा अच्छा. पण तुम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा या गोष्टीकडे बघता, नाही का?
1: गेल्या 20 वर्षापासून.
0: अर्थात अर्थात. बरं शंकररावजी, आता यवतमाळचं जे लोकसंख्या लक्षात घेता, म्हणजे आपण असं म्हणूया ते कलाकारांनाही काही फायदा व्हायला पाहिजे, काही होतो का त्यांना?
1: बिलकुल, त्यांना फायदा होतोच ना, कारण त्यांचं आमचं एक आपसी पहिल्यांदा कमिटमेंट ठरलेलं असते.
0: हो.
1: की असं नाही की जो रोज अर्निंग होईल तेच त्यांना मिळेल, तर त्यांच्याशी एक आमचा कॉन्टॅक्ट होतो की एवढे पैसे तुम्हाला आम्ही देऊ.
0: ओके.
1: हां. मग तो मी घाट्यात राहू नफ्यात राहू.
0: बरोबर.
1: त्यांच्याशी जे बोलणं झालं आहे ते त्यांना देणार.
0: बरं.
1: हा हा झाला अम्युजमेंटचा विषय, पाळणे झुलेवर. आता दुकानदारांचा जो विषय आहे, तर ज्या प्रतीचा ते माल ठेवतील त्या प्रतीने त्यांचा व्यवसाय होईल, तर त्याच्यामुळे ते चांगल्यात चांगला माल ठेवण्याचा प्रयत्न करतात. की मीना बाजारमध्ये जे मार्केटमध्ये जी वस्तू नाही मिळत आहे ती उपलब्ध जर मीना बाजारामध्ये होत असेल तर त्यांचा व्यवसाय मोठा होतो.
0: अर्थातच.
1: त्याच्यातून त्यांना अर्थार्जन होते.
0: बरोबर आहे. शंकररावजी, तुम्ही नागरिकांना म्हणजे आता गर्दीचं ठिकाण होते, कधी कुठे असुविधा सुद्धा होत असेल, महिलांची सुरक्षा हा सुद्धा एक विषय आहे, प्रशासनाकडनं कसं तुम्हाला मदत मिळते?
1: नाही, पोलीस प्रशासन आम्हाला चांगली मदत करतो या ठिकाणी. आणि मी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कसं आहे की परिवार म्हटलं की सगळे येतात, मग त्याच्यासोबत आजीबाई आहे, आबाजी आहेत, मग ते फिरू शकत नाहीत ना, मग त्यांच्यासाठी कुठेतरी बसलं पाहिजे, तर त्याच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आमच्या व्हॉलेंटियर्स असतात तिथे.
0: म्हणजे कुठेच असुविधा होऊ नये लोकांची, हा तुम्ही कटाक्षाने प्रयत्न. पार्किंगची काय व्यवस्था आहे? म्हणजे
1: पार्किंग फार म्हणजे जेवढा अम्युजमेंट नाही आहे त्याच्यापेक्षा डबल पार्किंग आहे. हां, ते आझाद मैदानच याच्यासाठी नाही घेतलं की तिथे पार्किंगला अडचण होते.
0: बरोबर.
1: म्हणून इकडे मोठं पार्किंग आहे आणि त्या ठिकाणी आमच्या व्हॉलेंटियर्स असतात आणि फ्री पार्किंग आहे.
0: बरोबर.
1: आम्ही त्यांच्याकडे पैसे घेत नाही. आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, ते त्या गाड्या व्यवस्थित लावतात, गाड्या बरोबर व्यवस्थित काढून देतात.
0: म्हणजे एकूणच असं म्हणूया शंकररावजी, यावर्षी आपला सगळ्यात महत्वाचा आकर्षणाचा विषय रशियन जलपरी, नाही का? आणि मला असं वाटतं की ही संधी वारंवार येत नाही, नाही का? लहान मुलांना खूप कुतूहल असतं आणि त्यांचं कुतूहल शमवणं हे पालकांचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. तर काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना?
1: मी तर हेच म्हणेल की ती या ठिकाणी आपल्याकडे चालून आलेली संधी आहे, त्या संधीचा आपण सोनं करावं.
0: बरोबर.
1: यवतमाळच्या वनवासी राम मंदिर येथे लागलेल्या मीना बाजाराला अवश्य भेट द्यावी.
0: तर श्रोते हो, आपण ऐकलं असेल की करमणुकीचा खजिना म्हणून आपल्याकडे शंकररावजी चव्हाण गेल्या 20 वर्षापासून एक मीना बाजाराचं आयोजन करतात आणि लहान मोठ्या आबाल वृत्त सगळ्यांना तो विरंगुळेचा क्षण हवा असतो. घरामध्ये राहून आपण रुटीनला कंटाळतो तेव्हा असं वाटतं की कुठेतरी आपल्या फॅमिलीला घेऊन जावं, तर अशा प्रकारची ही संधी आहे. तुम्हीसुद्धा आनंद घ्या, रशियन जलपरींना बघा, त्यांचे कर्तव्य बघा. शंकररावजी, तुम्ही इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत वाटून घेतले. मी आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: रशियन जलपरी लाईव्ह शो आणि डिझनीलँड उत्सव मेला मीना बाजार याविषयी शंकरराव चव्हाण यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. भालू चित्रपटासाठी संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.

0: नाव मोठे लक्षण खोटे चित्रपटासाठी हे गीत होतं शांता शेळके यांचं. लता मंगेशकर यांच्या स्वराला संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आणि श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांसोबत स्वाती गोलाईचा सप्रेम नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याग्निक यांना. या गीताला पसंती आहे या श्रोत्यांची. शनिवार पेठ बीड शहर येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलते यांची. देवपेठ वाशिम येथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, भाग्यश्री राठोड, राजश्री भावसार, राजू भावसार, आर के कुसुमकर आणि प्रीती खंबाईतकर यांची. धामणी मानोरा येथून पेंटर तुळशीदास डेरे, माया डेरे, संदेश आदेश किरण प्रज्वल आणि दादूल्या डेरे यांची. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा बनसोड, शोरवी तुषार आणि रोहन बनसोड यांची.

आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात ऐकूया समीर यांची रचना. चित्रपट आहे आंटी नंबर वन आणि स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. पसंती आहे या श्रोत्यांची. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळेतून शिवानी गाडे, सुरेश माला, चंचल आणि समस्त परिवाराची. डोंगरखर्डा तालुका कळंब जिल्हा यवतमाळेतून नारायणराव कनोजे, शांताबाई कनोजे, प्रफुल, अक्षय, किरण, अश्विनी, स्वाती, तृषा, सावी, तेजल, वल्लभ आणि श्रीपाद यांची. सोबतच सुरेश कनोजे, अनिता कनोजे, पूजा आणि वैभव यांची. शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल, चेतन, रोशनी आणि समस्त परिवाराची. हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत यांची. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज, आदर्श आणि हर्षदा पवार यांची.

आपकी पसंत कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना मैं तुलसी तेरे आंगन की चित्रपटासाठी संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि पसंती आहे या श्रोत्यांची मानोरा येथून ध्रुव कुमार गिरी ज्योती गिरी तेजस प्रणिता अतुल तृप्ती आयुषी आणि जानू मेहर यांची बीड शहर येथून प्रकाश पगारिया पराग पगारिया प्रदीप केशव पटेल आणि राम निवास अग्रवाल यांची MIDC चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे अतिश वाघमारे स्वाती वर्षा श्रमण आणि श्रुमेन यांची वर्णा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण अंकिता अनिकेत आणि माया चव्हाण यांची मुक्काम रामपूर पोस्ट शिरोली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून नितीन पाटील प्रीती पाटील अदिती युवराज आणि समस्त पाटील परिवाराची

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: हे
0: काय, कसे आहात?
2: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
4: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
5: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
4: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
5: मोबाईल 9887786490.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
6: श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यानंतर ऐकूया हमसाया चित्रपटासाठी हसरत यांची रचना. स्वर आहे आशा भोसले यांचा, तर संगीत आहे ओपी नय्यर यांचं. या गीताला पसंती आहे संत रोहिदास रेडिओ श्रोता संघ मुंगी तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर येथून बाबासाहेब कंगणकर, साखराबाई कंगणकर, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी आणि समस्त परिवाराची. मुक्काम पोस्ट मामुलवाडी तालुका नांदुरा येथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे यांची. मुक्काम पोस्ट जेगाव तालुका नांदुरा येथून वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू आणि सोनू भोजने यांची. सादुल शहर राजस्थान येथून ओमप्रकाश चव्हाण, मानू प्रकाश, शिवप्रकाश, वेद प्रकाश आणि समस्त चव्हाण परिवाराची. वाशिम येथून याच गीताला पसंती आहे रेणुका देशमुख, संगीता पांडे, सोनाली पाठक, विशाखा आमले, कल्पना देशपांडे, छाया, तृप्ती, माधुरी, सोनू आणि जितू यांची.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है
0: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या,
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
4: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
3: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
5: NAC मान्यता प्राप्त.
4: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472.
6: श्रोते हो, समीर यांचं गीत ऐकूया, कुमार सानू आणि पौर्णिमा यांच्या स्वरात. चित्रपट आहे बोल राधा बोल आणि संगीत आहे आनंद मिलिन यांचं. या गीताला पसंती आहे. बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमने, वैष्णवी ढोमने, चंचल, अर्जुन आणि धीरज यांची. शिवछत्रपती नगर, वडगाव, यवतमाळ इथून MW पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्षा, अनुष्का, तन्वी, विनय आणि अक्षय पाटील यांची. सुंदरखेड, राजमाता नगर, बुलढाणा इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा आणि आकाश यांची. याच गीताला पसंती बालाजी चौक, यवतमाळ इथून दिलीप श्रीवास, विद्या श्रीवास, वैष्णवी यशश्री, कुंदन, जिगर, देविका, मोहन आणि समस्त परिवाराची.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
6: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
7: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
6: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
7: मोबाईल 9887786490.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण आणि चित्रा यांच्या युगलस्वरात कोई मिल गया चित्रपटातील ही रचना. या गीताला पसंती आहे आझादनगर लक्सर हरिद्वार येथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाब साबिर राही आणि मेहराज जहा यांची. बेर्डे येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक प्राची आणि तनु करमरकर यांची. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोंगा तालुका जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकेर इस्लामबी शेख, बाबा करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोंगा येथून. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाळ राजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांची. श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी येथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वल वैष्णवी, साक्षी, साईनाथ आणि योगेंद्र घुगरे यांची.

0: पोलिस?
1: मिस सीमा?
0: हो बोलते हैं?
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया मस्ताना चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना। पसंती आहे या श्रोत्यांची। सम्यक रेडिओ श्रोता संघ तळेगाव दशासर येथून कैलास डोंगरे, शैलाताई डोंगरे, ऋत्विक, संकेत, संघप्रिय, अर्णव आणि समस्त डोंगरे परिवाराची, सोबतच उसळगव्हाणीतून मुक्ताबाई श्रीरामे आणि श्रीधर श्रीरामे यांची, मुक्काम ढाकुलगाव पोस्ट अशोकनगर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून शंकरराव बनसोड, संगीताबाई बनसोड, आशिष, संदीप भिसे, दर्शना आणि सारिका यांची, गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळीतून नारायण आबाजी पुंडे, सोनबा पुंडे आणि हर्षदा पुंडे यांची, महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश, तारणी, सूरज, ज्योती, रेयांश आणि गुडिया ठाकूर यांची,

राजेश रोशन यांच्या संगीत नियोजनात ऐकूया ही रचना. कहो ना प्यार है चित्रपटासाठी स्वर आहे उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांचा. पसंती आहे या श्रोत्यांची. शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवाराची. साईलीला पार कारणी इथून मांगीलालजी तुनगर, सौवच्छला तुनगर, सुमित, वंश, चंद्रकला आणि समस्त परिवाराची. डॉक्टर आंबेडकर नगर इथून प्रकाशराव डांगे, रमाबाई डांगे, आशिष, अश्विनी, नंदू, रमेश, दीपाली, शिल्पा, काजल आणि समस्त डांगे परिवाराची. म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी, स्वप्नील आणि अजय खिरोडकर यांची.

श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमात तुमच्या पसंतीची गीतं ऐकण्यासाठी पत्र पाठवू शकता। त्यासाठी आमचा पत्ता आहे, आपकी पसंत द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र, गोधनी रोड, यवतमाळ।

0: चला तर श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमातून तुमची रेडिओ मैत्रीण स्वाती गोलाईतला द्या आता रजा. भेट तर आहे येत्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोतन का मनपसंद गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी दुपारचे 12 वाजत आहे. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी, हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग 1, 2, 3 असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलणकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलणकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आत्ताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला.
0: अच्छा.
1: म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो, आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी? कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेला?
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गरमी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओले चिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल

0: ठेवलं तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
1: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
0: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना, तसतसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेन असं झालं, आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
1: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केला आहे आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलाय?
0: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
1: बर.
0: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
1: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
0: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं. दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत, कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
1: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
0: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य, निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
1: बरोबर.
0: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
1: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
0: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा यदि अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49 वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं, पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तसतसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेकसाठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
0: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसुबाई.
1: मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
0: नाही.
1: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
0: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
1: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
0: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो, आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
1: पावनभूमी
0: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत. त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि 12 महिने ते टाके जे

0: ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
1: अच्छा, मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलेलं.
0: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
1: आत्ताच तुम्ही म्हणलात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
0: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे, त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता IQ माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गड किल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे, हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
1: बरोबर.
0: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते, आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे.
1: अच्छा.
0: आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत, आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल, त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मध्ये पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
0: अर्थातच, आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक, माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो. आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
1: बरोबर.
0: ट्रेक करताना. आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लीडिंग पण करतो.
1: अरे वा.
0: वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
1: नक्कीच. कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
0: अर्थातच.
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत, आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहेत, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते.
0: कसोटी, पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या. 2000 पायऱ्या अगदी सुरुवातीला चढताना, 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे, आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वर्णनंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा

0: माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10,000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10,000 पायऱ्या मी उतरते, थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
1: लोकांसाठी हे रोजच आहे.
0: हा, त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरं आहे. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापदा सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं, कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं.
1: आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात. हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: खरंय. तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आत्ता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे.

0: मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहेत, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
1: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत, ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारच्या साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला, त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये, त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
0: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
1: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
0: बरोबर.
1: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
0: बरोबर.
1: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
0: बरोबर.
1: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
0: बरोबर.
1: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
0: बरोबर.
1: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
0: बरोबर.
1: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
0: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
1: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूज वर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
0: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्यांविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
1: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात.

हो ना, अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्ग सुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
2: म्हणजे
1: बिया कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
2: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा, म्हणजे त्याचा गर
2: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा.
1: अच्छा.
2: हा, गूळ मीठ मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
2: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
1: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
2: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
2: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
1: होऊन जात.
2: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: वा वा, छान. उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
2: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
1: बरोबर.
2: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
1: ठरलेला मेनू
2: असायचा.
1: अगदी अगदी.
2: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार होत.
1: मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रानमेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही, नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
2: आपण काजूचीच करूया ना. दुसरी रेसिपी
1: चालेल ना? अगदी,
2: काजूची बोंडाची.

0: रेसिपी करूया.
1: चालेल.
0: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
1: बरं.
0: हा, भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
1: अच्छा.
0: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण, त्याच्यावरती जे फळ येतं,
0: हा, त्याला काजूचं बोंड म्हणतात.
1: बोंड असं म्हणतात.
0: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
1: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
1: बरं.
0: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. हा, आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे.
1: अच्छा.
0: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
1: जिरं,
0: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी.
1: वा, वा, वा.
0: आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
1: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खर तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा, की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही. की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही, सांगा आता कृती.
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची.
1: बरोबर.
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
1: अच्छा.
0: हा, वाफवून
1: रेग्युलर कुकरला लावायचं.
0: अगदी. किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं. म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं, साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं.
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर.
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली. तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
1: अच्छा.
0: आणि ती त्या भरीताला लावायची.
1: मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे.
1: अगदी.
0: जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते, तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही, मिरची, मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झालं,
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे.
1: हा.
0: तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
1: हो.
0: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला. आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो.
1: अगदी.
0: असा हा अधिक महिना असतो. त्याला पुरुषोत्तम मास
1: असंही म्हणतात. बरोबर
0: आहे. त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा, छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
0: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे. शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं. आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल, नाही?
0: हा. आता समजा 1/2 किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
1: अच्छा.
0: आणि वेलची घालायची. म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: हा. आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम आहे.
0: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयमानं करायचं
1: अगदी अगदी अगदी
0: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.

0: अच्छा
1: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे अजूनही 7 दिवस भिजत घालतात रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
0: भिजवायचे
1: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं तांदूळ स्वच्छ धुवायचे नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे
0: बर
1: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकटत नाही असे झाले तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं
0: बर
1: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार मग आपण आता मिक्सरवर
0: मिक्सरवर
1: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं
0: पीठच करायचं
1: बारीक अगदी आणि बारीक चाळणीनं ते चाळून
0: घ्यायचं ओके
1: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं
0: बर
1: गूळ घ्यायचा तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गूळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ
0: बर बर
1: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा
0: अच्छा
1: नसेल तर पिकं केळं घेतलं केळ्याचा वास सुद्धा म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं
0: बर
1: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा
0: ओके
1: आणि हे
0: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग
1: हो हो अगदी हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं
0: हो का
1: हा
0: अच्छा
1: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
0: तयार करून ठेवायचे
1: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
0: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी
1: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गूळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात
0: बर बर बर
1: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो
0: अच्छा
1: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे
0: बर
1: नंतर त्याच्यावर खसखस लावायची महत्वाची खसखस त्याच्यात आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात जसं तुम्हाला हवं असेल तसे ते
0: बरोबर
1: तळून
0: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता
1: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात
0: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना
1: वरती म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते
0: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे
1: असे हे सुंदर अनारसे होतात करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो
0: नक्कीच आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं नाही काय खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत
1: थोडा असा आंबूस असा वास येतो माहिती तांदळाच्या पिठाला पण तसा वास आलाच पाहिजे
0: हीच त्याची खासियत आहे
1: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं माहिती थंड पीठ आणि चांगलं राहतं
0: अच्छा अरे वा खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये नाही का उल्काताई पुढची रेसिपी काय आहे काय सांगाल आमच्या श्रोत्यांना
1: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया
0: अरे वा म्हैसूर पाक तोही घरी
1: अगदी
0: आपल्याला
1: कठीण वाटतं आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो पण तो आपण घरात करूया आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे म्हणे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं
0: अच्छा
1: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर
0: वापरायची
1: जास्त घ्यायची आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं
0: त्याच्यात
1: पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं पूर्ण तुपात करणार असाल तरीही
0: हरकत नाही
1: आणि साखर आणि वेलची पावडर
0: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे
1: मोजक्या साहित्यात
0: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना
1: प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं
0: बरोबर
1: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं
0: ते तारीमध्ये
1: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले
0: तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
1: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं तूप किंवा तेल जे काही आपण
0: घेऊ
1: ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं त्या पाकातच बेसन भाजायचं पाकात चांगलं बेसन भाजलं जातं रंग बदल

0: लेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या मैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: हा, आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला मैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: हा, आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बर बर बर.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: राहणार.
0: तूप सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचं,
0: गॅस अगदी मंद गॅसवर सगळं करायचं. आणि हा मैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा मैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
2: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि मैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

दिन में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर। सदाबहार नगमे।

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय. सोमवार ते शनिवार

0: चल रहा है
1: फिलहाल तो चाय और समोसे चल रहे हैं। अब आप आ गए हैं।

0: पिटारा में आज
1: उजाले उनकी यादों की। उजाले

0: उषा विजय कुमार यांचं चित्रविणा वादन आत्ता आपण कर्नाटक संगीत कार्यक्रमाच्या अंतर्गत ऐकलं. आपण ऐकलं तर राग हंसध्वनी आणि धन्यासिंह आणि पंतूर आली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण

0: भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
1: धन्यवाद.
0: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
1: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16-17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंग साठीचे कॅमेरे.
0: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का? बर.
1: तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पस मध्येच.
0: ओके.
1: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं, कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
0: महाराष्ट्रात म्हणजे राज्य स्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
1: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक 2-3 वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
0: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
1: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
0: बरं.
1: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
0: ओके.
1: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
0: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.

0: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर, आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे। यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो। उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है। हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले, बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने। हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है। हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा। संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं, बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है। भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं। हम जैसे युवा यही देश का भविष्य है। यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहेब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो। बाबा साहेब के केवल प्रतिमा पूजन से ज़्यादा उनके विचारों को पढ़ने की ज़रूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को NCERT की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूँगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता। कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे। पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही। तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण, म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता। पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो, आई गाते, बाबा तबला वाजवता, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता। पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून,
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं। मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं

0: ते पासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे. अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
0: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे. पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
1: रिअलाइज
0: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय. तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते. हे आत्ताशीही सुरुवात आहे म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय.
1: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनी तेवढा नक्कीच सपोर्ट केला आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
0: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये, पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे, त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
1: करायला नक्की आवडेल. खूप छान श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली, तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तू जी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्यप्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तानमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं, तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे, तर तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे,
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग, की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण

0: नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेनं नाटक करायचं ठरवलंय. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं. तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो. तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली ती परत दिसणार नाहीये. चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा. त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग. म्हणजे 14 एप्रिल असेल, त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास, सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्याच शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडंसं रॅपिड फायरकडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: यस.
1: ओके. आवडता राग?
0: यमनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळशी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?
0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्या संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशनतर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, News 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट या हे एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया. आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच. आम्हाला ऐकायला नक्की.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध व्हायला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405373485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405373485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या

च्या युट्यूब चॅनल वरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी.

परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारासाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालच्या कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन

0: अध्यक्षतेखालच्या कृषी समिती भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्त समिती सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ नागपूरबाबत प्रारूप मतदार यादी आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी सर्व पदनिर्देशित स्थानांवर उपलब्ध आहे. ज्यांना मतदार यादी किंवा मतदान केंद्राच्या यादीमध्ये दावे किंवा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत म्हणजेच 28 मेपर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात ती सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान आफ्रिकेत वेगानं पसरणाऱ्या इबोलाच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदतीचा भाग म्हणून भारत सरकारनं आज वैद्यकीय साहित्य आणि संरक्षक उपकरणांचा पहिला साठा पाठवला. ही मदत आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन इथं पाठवण्यात आली आहे. हुमुर्झची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबर वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बार्टीकडे 80,000 लोकांनी आपली मतं नोंदवली असून बहुसंख्य लोकांनी याला विरोध दर्शवला आहे असं अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डांबाळे यांनी सांगितलं. वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 30 जूनला हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्यभर बैठका सुरू असल्याचं डांबाळे यांनी सांगितलं. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35,000 रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीनं देण्यात यावी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रदान करावा या दोन मागण्यांसाठी शेतकरी आणि गुरुदेव भक्तांसह 5 जूनपासून तिवसा तहसील परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1,85,560 शेतकऱ्यांनी सुमारे 8.90 कोटी रुपये प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी 2.12 कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्यात आला. मात्र नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील केवळ 9,342 शेतकऱ्यांना सुमारे 1.50 कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चिंतनाबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा प्राधान्यानं विचार करायचा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी समर्पित भावनेतून काम केलं पाहिजे असं आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वल्नी बोर्डा इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियानाअंतर्गत आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ते संबोधित करत होते. निलावार फार्म इथं आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हवामान. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील 26 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, वाशिम हे जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतामान कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक

हवामान खात्यानं वर्तवलं आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असून जिल्ह्यात उष्माघात सदृश 15 रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला असून काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना या पावसाचा फटका बसला आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा आपलं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीने उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं हे 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिकचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा. आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही संदेश.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
4: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या

यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर

पडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

0: लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात? काय झालं?
3: फीच टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 lakh नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
6: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
6: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
7: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यापर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानाची ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहे तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहेत.

0: नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि आइसलंड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अतिखोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
0: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे? या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल?
1: ब्ल्यू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने त्याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण पूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं आणि त्यामुळे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैव संपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
0: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यात

0: भारतातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
1: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे, सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरात मध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला. आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
0: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
1: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलर वरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलं की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला जर आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा, म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी

0: आहे. याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील. आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती, असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय, कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराव जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार, थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय, तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल, आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता, आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: एकशे 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: तिन्ही कॉलेजला
5: काळजी करू नकोस,
4: फीस पाहिलीस का? काय कसे आहात, काय झालं?
5: फीस अटेन्शन,
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
6: RBI सांगते
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
9: बाबा
10: आणा 3,000.
9: ते कशाला?
10: माझा पॉकेट मनी.
9: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
10: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात, डिजिटल पेमेंट वापरा. नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
9: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
10: तुमचा मोबाईल द्या,
9: घे घे.
11: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
12: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
13: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
14: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
13: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
14: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
13: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
14: मोबाईल 9887786490.
13: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
15: हॅलो
16: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
15: पुन्हा
16: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
15: 10 लाख द्या वाचाल. सर एवढे कुठून आणणार?
16: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
15: सर 2 लाख
17: काय झालं बाबा?
15: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
16: अरे
15: ठेवला
17: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
15: फ्रॉड?
17: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
15: तर पैसे गमवाल।
6: RBI सांगते,
18: जाणकार बना, सतर्क राहा।
8: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCOM मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन, मिनिमम फीज मध्ये प्रवेश, उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस। पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ। संपर्क 97 64 650 149।
17: पोलीस?
16: मिस सीमा?
17: हो, बोलते।
16: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
17: पण का? मी
16: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
17: डिजिटल अरेस्ट?
16: 1 लाख द्या, वाचाल।
17: इतके पैसे?
16: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
17: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
16: अरे
17: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
19: हॅलो मम्मा।
17: हाय।
6: RBI सांगते,
18: जाणकार बना, सतर्क राहा।
2: सायंकाळचे 7:30 वाजत आहेत। शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। किसान वाणी अंतर्गत ग्रामायण।

ग्रामायण कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार.

मंडळी, या रणरणत्या उन्हामुळे सध्या अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाचा पारा वाढल्यानं उकाडा आणि घामामुळं हैराण झालेलो आहोत. अशा तीव्र उष्णतेच्या लाटेत आरोग्याची विशेष काळजी घेणं, तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी मुबलक पाणी पिणं आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं. या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या याप्रमाणे, जास्तीत जास्त पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा ORS प्यावं. तसेच उन्हात बाहेर पडताना सुती कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला आणि गॉगल्सचा वापर करा. आपली त्वचा आणि डोळे वाचवण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावा. मुक्या जीवांना घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी एका भांड्यात पाणी आणि दाणे नक्की ठेवा. फटकी जनावरं आणि कुत्र्यांसाठी सावलीची जागा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. मंडळी, शेतकऱ्यांसाठी उन्हाळा हा कष्टाचा काळ असला तरी योग्य नियोजन आणि सिंचनाच्या सहाय्यानं तो नफ्याचा ठरू शकतो. या काळात पाण्याची बचत, उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन आणि जनावरांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चला तर शेतकरी बंधू भगिनींनो, या उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घेऊया स्वतःची आणि सोबतच इतरांचीही. आणि आता ऐकूया फुगे चित्रपटातील हे छानसं गीत.

0: आत्ताच आपण फुगे चित्रपटातील गीत ऐकलं. ग्रामायण हा कास्तकार बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचं उर्वरित भाग दुसरा आणि शेवटचा. विषय आहे शेती आणि सहभागी झालेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, आणि प्राध्यापक रुपेश राऊत, सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलेलं आहे सुमित मुंगले यांनी. ऐकूया तर फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
1: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
2: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार, फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
2: किशोर ढाले बोलतो सर, करमाळावरून.
1: किशोरजी ढाले, करमाळा तालुका.
2: तालुका धारवा, जिल्हा यवतमाळ.
1: बरं किशोरजी, आज शेती

0: हा विषय आहे हॅलो कास्तकारमध्ये। तर काय आपला शेतीविषयक प्रश्न आहे?
1: हो, शेतीविषयक प्रश्न आहे ना सर। तर आपल्याला तूर लावायची आहे, तर ते कोणतं वाण निवडायचं यावर्षी?
0: बरं, तर तुम्हाला तुरीची लागवड करायची आहे।
1: लागवड जून महिन्यातच करायची आहे।
0: बरं बरं,
1: आणि आल्यावर वरच्या पाण्यावर।
0: बरं बरं, तर वाण कोणतं निवडायचं या संदर्भात तुमचा प्रश्न आहे? तर किशोरजी तुमच्या या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे डॉक्टर कदम सर, ऐका तर त्यांच्याकडून।
2: नमस्कार ढाले साहेब।
1: नमस्कार कदम सर। नमस्कार।
2: नमस्कार। काय म्हटलं, किती एकर लावायची आहे तूर तुम्हाला?
1: तूर आपल्याला 6 एकर लावायची आहे सोयाबीन मध्ये।
2: सोयाबीन मध्ये 6 एकर? हा, सोयाबीन मध्ये लावायची आहे।
1: हा, सोयाबीन मध्ये।
2: किती तासावर टाकायचं आहे
1: ते? सर मी गेल्या वर्षी जे आहे तर 7 तास सोयाबीन 1 तास तूर लावली होती, अंकुरची चारू।
2: अच्छा, हो चारू। हो,
1: हा, तर मला का नाही ते एकरी 7 पोते उत्पन्न झालं।
2: ओके, चांगलं झालं ना।
1: हो, 42 क्विंटल झाली मला ते 6 एकरात।
2: 6 एकरात। आणि सोयाबीन किती झालं?
1: सोयाबीन सर कमी झालं, तुरच जास्त झाली। गेल्या वर्षी जरा पाऊस होता ना सोयाबीनच्या वेळेस।
2: सोयाबीन तरी किती झालं? सोयाबीन
1: 30 पोतेच झालं 6 एकरात।
2: 6 एकरात 30 पोते, 6 तासावर म्हणजे जवळपास जवळपास 2 तुरीच्या तासात 8 फुटाचं अंतर पडलं तुमचं।
1: हो हो, रोटावेटर चाललं।
2: एक रोटावेटर चाललं, बरोबर आहे।
1: हा, सिंगल।
2: हो, तर तुम्हाला या मागच्या वर्षी तुम्हाला चारू तुरीचाच अनुभव चांगला आलेला आहे।
1: त्याच्यापेक्षा
2: चांगलं वाण आहे मार्केटमध्ये BDN 716 जी आहे बदनापूर रेल्वे स्टेशनची, ती सुद्धा एक तूर चांगली आहे बदनापूर। हो हो, BDN 716 म्हणते ती।
1: एक मिनिट, कोणतं म्हटलं सर?
2: BDN 716, 716 BDN, BDN, BDN,
1: BDN 716।
2: हो, 716।
1: बरं बरं,
2: हे बदनापूरचे बियाणं आहे। हा, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि
1: सर हे मग एकरी किती पेरायचे?
2: आता एकरी तुम्ही याच्यावर पेरता, सोयाबीन मध्ये पेरता की
1: नाही?
2: हो, तर साधारण 3 पेरणी यंत्रणा आपण टाकतो, 3 किलो पडते ते, 3 ते 4 किलो।
1: हो, आम्ही 3 किलो पेरत असतो दाणेदार गिणेदार।
2: हो, तर 3 ते 4 किलो आपण घरचं जर बियाणं असलं तर 4 किलो टाकतो, आणि विकतचं असलं तर 3 किलो करायला लावतो त्याला पातळ।
1: बरोबर आहे ना?
2: तुम्ही काळजी एक घ्या त्याची लावायच्या वेळेस, त्याला सीड ट्रीटमेंट करा। आवश्यक आहे सीड ट्रीटमेंट करणं तुरीला। आता ते सीड ट्रीटमेंट कशाची करायची? ते एक तर विटावॅक्स पॉवर म्हणून दुकानात विकत मिळते। हा, त्या विटावॅक्स पॉवरची केली तरी चालते। त्याच्यात कार्बोक्झिन प्लस थायरन दोन्ही घटक असते आणि स्वस्त फंगीसाईड आहे ते। त्याची ट्रीटमेंट करा, साधारण 3 ग्रॅम पाहिजे। हो, तर चांगलं भरपूर तुमच्या यानं लावा, 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो या बियाण्याने। किंवा दुसरं एव्हरगोल नावाचं औषध हे एक, किंवा झेलोरा हे जे सोयाबीनसाठी वापरतो की नाही आपण,
1: झेलोरा ते म्हणजे बुरशीनाशक।
2: हा, बुरशीनाशक आहे हे, आपण हे सगळे याच्यासाठी वापरतो। कशासाठी? सोयाबीनसाठी वापरतो। तर सेपरेट काही आणायची आवश्यकता नाही, तेच फंगीसाईड जे आहे ते त्याच्यासाठी वापरलं तरी चालते। आणि पहिले याची ट्रीटमेंट झाली की नंतर तुम्ही ज्यावेळेस तूर ही साधारण 1 महिन्याची वगैरे होती की नाही, 1 महिन्यापर्यंत मग वाट पहा। आणि त्यानंतर जमलंच ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग हे 1 ते 2 करा।
1: हो, ट्रायकोडर्मा ना ते
2: प्लस 200 रुपये लिटर मार्केटमधलं नाही, तुम्ही एक तर आमच्या PKVला भेटते कृषी विज्ञान केंद्र, तिथून घेऊन जा।
1: आणि
2: नाही नाही नाही, ते किलो म्हणजे नाही, ते छोटे 1 किलोचं पॅकिंग असते किंवा लिटरमध्ये लिक्विडमध्येही मिळते ते, आणि स्वस्त आहे। 200 रुपये, 200 रुपये लिटर वगैरे आहे तुमचं 1 एकर क्षेत्राच्या वर।
1: ते मग लिक्विडमध्ये काय फवारा करा?
2: नाही नाही, ड्रेंचिंग घरी याच्यात नेलं, तुम्ही पंपात जायचं, नोझल काढून टाकायचं, आणि ते पंपात टाकून नोझलनं सरळ तासातासांना ते पाणी टाकून द्यायचं।
1: तासातासांना फवाराचं?
2: हा, फवाराचं नाही, बुडात टाकायचं।
1: बुडात
2: टाकून द्यायचं असं। 1 ते 2 करा, कमी खर्चात तुमचं हे होते। फवारणीसाठी M45 वगैरे जे फंगीसाईड आहे ते फवारून टाका वरून।
1: तुरीला मग आपला खत कोणतं?
2: DAP द्यायचं। DAP
1: डीएपी का?
2: हो बिलकुल डीएपी द्या तुम्ही.
1: पेरत्या वेळेस तर देऊ आपण, नंतर द्यायला लागेल ना.
2: नाही पेरती

0: सी द्या आणि त्यानंतर जेव्हा आपण जर तुमच्याजवळ पाण्याची सोय असेल आणि आता सोयाबीन कापलं, सोयाबीन कापल्याबरोबर ढीग लावून ठेवा किंवा जर थ्रेशर मिळालं तर काढून घ्या ताबडतोब, परंतु काढून घेतल्याबरोबर जास्त वेळ न गमावता, कारण लगेच ती फुलोऱ्यावर येते. तुमची जमीन जर भारी असेल तर थोडीशी लेट येते आणि हलकी असेल तर.
1: जमीन आमची खूप भारी आहे, एक नंबर आहे तालुका लेवलला.
0: मग काही विषय नाही, तर लगेच ते सोयाबीन निघाल्याबरोबर तुम्ही पुन्हा डीएपीचा दुसरा अर्धी बॅग द्या एकरी आणि लगेच ताबडतोब पाणी द्या, म्हणजे ती शेवऱ्यावर येते.
1: हो का?
0: हो.
1: नाही ते कसं पाणी द्यायचं, मोसम कसं आहे, कधी कधी द्यायचं काम नाही.
0: यावर्षी पाऊस आला होता नोव्हेंबर महिन्यात, आपला भाऊबीजच्या त्याच्यात अगोदर पाऊस आला आपला, त्याच्यामुळे यावर्षी लोकांना काही द्यायचं काम नाही पडलं. जर पाऊस नाही आला, पाऊस नाही आला तर सांगून राहिलो मी, कारण तुम्ही खत द्या, पाऊस नाही आला तर मग कोरडीत राहील.
1: सर ते तुरीसाठी 9-24 खत चांगलं नाही का सर?
0: आता कसं आहे, वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या ग्रेडचे खतं निघालेले आहे मार्केटमध्ये, बरेचसे आपल्या कंपनी जेवढ्या कंपनीज तेवढं त्यांचं ग्रेडेशन वेगवेगळं आहे. आता त्यांचं जे त्यांचं जे असते R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यांचे रिझल्ट्स ते त्यांच्या याच्यानुसार रिकमेंड करतात. कुठलीही कंपनी आपलंच खत चांगलं आहे असं रिकमेंड करेल ना?
1: बरोबर आहे ना.
0: पण आपल्या इथे जो रिझल्ट जो चांगला आहे, हा रिझल्ट सध्या डीएपीचा चांगला आहे. डीएपीचा चांगला आहे, थोडंसं त्याच्यात पोटॅश टाका. पहिल्यांदा ज्यावेळेस सोयाबीनला जे खत देता तेच खत याला द्या तुरीला, परंतु दुसऱ्या वेळेस थोडं डीएपी आणि त्याच्यात पोटॅश 10-20 किलो पोटॅश टाका.
1: पोटॅश महत्वाचं आहे.
0: बिलकुल बिलकुल महत्वाचं आहे. शेवऱ्यावर यायच्या अगोदर पोटॅश आवश्यक आहे. पोटॅशनं काय होते, तुरीची जी क्वालिटी आहे ती चकाकी वाढते आणि तुरीची शेंग ही स्ट्रॉंग बनते आणि फुलगळ होत नाही.
1: बरोबर आहे ना. पोटॅश खतामध्ये मिश्रित करा अजून
0: समजा. पण त्या अगोदर तुमचे 2 ड्रेंचिंग हे झाले पाहिजे ट्रायकोडर्माचे, निदान 1 तरी ड्रेंचिंग झालं पाहिजे पावसाळ्यात, म्हणजे पुढे तो उधळीचा जो त्रास असतो की नाही तो कमी होतो. ठीक आहे.
1: बरोबर ठीक आहे सर.
0: चला धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: ढालेजी झालं समाधान?
1: हो सर झालं समाधान.
2: अजून काही आपला प्रश्न आहे?
1: नाही
2: आता
1: सध्या कुठचा नाही.
2: बरं बरं. तर तुम्ही आमच्या आकाशवाणीला फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
3: हॅलो कास्तकार सर.
2: हा हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण?
3: मी अंजनखेडवरून बिंबिसार भगत बोलालो सर.
2: अच्छा, बिंबिसार भगतजी अंजनखेडवरून,
3: तालुका माहूर जिल्हा नांदेड.
2: बरं. तर आज हॅलो कास्तकार मध्ये शेती हा विषय आहे आणि बिंबिसारजी तुमचा फोन लागलेला आहे हॅलो कास्तकारला. तर शेतीविषयक काय प्रश्न आहे?
3: सर मला ते आमच्या शेतामध्ये कारल्याची लागवड करायची होती. पहा.
2: बरोबर, कारल्याची लागवड करायची आहे.
3: तर ते मोसंबी माझ्या शेतात 2-2.5 एकर लावलेली आहे आणि ते ड्रीप सुद्धा आतून आहे.
2: बरं बरं.
3: ते ड्रीपच्या शेजारीच कारले लावा म्हणलं, ते जर वेल मोसंबीवर गेला तर काही बाधा होईल का म्हणतो सर?
2: तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर कदम सर उत्तर देत आहे, ऐका तर त्यांच्याकडून.
0: हॅलो नमस्कार भगतजी.
3: हां नमस्कार सर.
0: आता एक सांगा, तुमची मोसंबी ही किती वर्षाची आहे?
3: मोसंबी आता या मिरगापासून 5 वर्ष सुरू होते सर. 4 वर्षाचे आहेत सर.
0: 4 वर्षाचे झाड आहे. साधारण तुमच्या छातीभर असेल किंवा डोक्यावर?
3: छातीभर आहे, डोक्यावर आहे, उंच वाढली.
0: बरोबर आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला कारली लावायची आहे.
3: कारली म्हणजे असं ड्रीप आतून आहे सर.
0: हो हो हो. आणि याच्या अगोदर तुमच्या इकडे असा प्रयोग कुणी केला आहे?
3: नाही नाही, कोणीच नाही केला. मी आता करत हवा म्हणलं, पहिलीच आहे त्याच्यासाठी तुमची सल्ला घ्यावा म्हणलं.
0: हो. तर आता हा तुमचा जो प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न हॉर्टिकल्चरशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. ज्याच्यातले जे तज्ज्ञ असतात ते हॉर्टिकल्चरिस्ट जे आहे तर ते आमच्या इथे उपलब्ध आहे. तरी परंतु तुम्हाला आम्ही एक असं हे सांगतो, म्हणजे एक अशी सूचना देतो की तुम्ही तुमच्या ज्या मोसंबीच्या झाडावर आहे त्या मोसंबीच्या झाडावर कुठलाही प्रयोग करायला नाही पाहिजे. कारण तुमची ते फार मेहनतीनं जगवलेली बाग आहे आणि त्या बागेवर जर तुम्ही कारल्याचा जर वेल चढवला तर तो वेल पूर्ण झाडावर चढल्या जाते.
3: हो
0: नाही तसं काही प्रयोग करू नका तुम्ही, त्या झाडाला काही म्हणजे इजा होईल अशा प्रकारचा प्रयोग करू नका. करायचं असेल तर मध्ये तुम्ही काठ्या लावून तार ओढून करू शकता दोन लाईन मध्ये. हा तर मध्ये करा तुम्ही, मध्ये करा, परंतु त्या झाडावर नका चढवण्याचा प्रयत्न करू, कारण ते तुम्हाला म्हणजे काट्या रोवणं तार बांधणं याचा त्रास वाचवण्यासाठी तुम्ही ते कराल, परंतु झाडाची क्वालिटी खराब होऊन जाईल ती. असंख्य त्याच्यावर त्या वेली याच्यावर दुसरे म्हणजे पावडरी मिल्ड्यू वगैरे येतो, रोग येतो त्या कारल्यावर, त्याच्यामुळं तो रोग त्या झाडावर ट्रान्सफर होऊ शकतो ना.
3: बरं सर, मग बाजूला एकर भर रान शिल्लक आहे ना, पुन्हा ते स्प्रिंकलच्या पाण्यावर घेतले तर चालेल का?
0: कारले का?
3: हो
0: चालते ना. ड्रे त्याचे काय त्याला फक्त आताच निघण्यापुरतच करा लागते, नंतर एकदा पाऊस चालू झाला की त्याच्यातून तुम्ही फक्त त्याचे हे करा, वर्म पाडा, सरी वरंबा जे आहे ना ते पाडून त्याच्यावर लावा कारल्याचं बी, म्हणजे पाणी त्या मुळाशी साचून राहणार नाही, आणि कारल्याचा जो वेलवर्गीय कुठलंही जे पीक आहे हे ते तुम्ही वरंब्यावरच लावलं पाहिजे, कारण त्याचे मुळं खूप नाजूक असतात आणि पाणी साचलं तर लवकर मरून जाते.
3: ठीक आहे, पाण्याचा निचरा होते सर आपल्या?
0: नाही नाही, पण तरी ते जमिनीवर न लावता थोडंसे बेड पाडूनच लावा, आणि बेडवर लावा, बाजूच्या क्षेत्रात लावा तुम्ही, पण त्या मोसंबीच्या झाडावर काहीही करू नका.
3: हो सर, तेच ना, त्याच्यासाठी मी प्रश्न केला तुम्हाला.
0: हो हो हो, चला ठीक आहे.
3: लावतो
0: बाजूला. हो सर, नमस्कार भगतजी.
3: नमस्कार सर, उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
0: ठीक आहे.
2: बिंबिसारजी झालं समाधान?
3: हो सर, हो झालं.
2: आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद सर.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताचा पण हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता शेती, आणि यामध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर संदीप कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, तसेच प्राध्यापक रुपेश राऊत, सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. या कार्यक्रमाला निवेदन केलेलं होतं सुमेध मुंगले यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हॅलो कास्तकार या फोन इन कार्यक्रमाचा उर्वरित भाग दुसरा आणि शेवटचा ऐकलात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, ग्रामीण कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया प्राध्यापक रुपेश राऊत, सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश आता ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सर्वजण आता खरीप हंगामाच्या तयारीस लागले आहे आणि आता खरीप हंगाम सुरूच होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण सगळे सध्या जो शब्द ऐकतो आहे तो आहे अल निनो. आणि हा अल निनोबद्दल आपल्याला सगळ्या माध्यमातून थोड्या बहुत प्रमाणात माहिती मिळत आहे. पण आपण हा अल निनो जो आहे तो 4 ते 5 वर्षानंतर त्याचा प्रभाव हा आपल्या भारतामध्ये किंवा जिथे मान्सूनचा पाऊस पडतो त्या भागामध्ये दिसून पडतो. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने जे अंदाज वर्तवला आहे त्यानुसार आपल्या यावर्षीसुद्धा अल निनोचा थोडा जास्त प्रभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण एकदमच त्याबद्दल पॅनिक होऊन होण्याची गरज नाही, पण ती शक्यता वर्तवली आहे तर अशा परिस्थितीत आपण आपल्या स्तरावर काय नियोजन करू शकतो किंवा आपण आपलं काय मांडणी करू शकतो आणि शेतामध्ये पिकाची आपण कशी काळजी घेऊ शकतो याचा विचार करणे आपल्याला आज गरजेचं आहे. तर त्याच्यानुसार अल निनोमुळे काय होते की प्रशांत महासागरातलं तापमान वाढल्यामुळे आपल्या इथे पाण्याचा पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकते किंवा पावसाच्या कालावधीमध्ये खंड पडू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आतापासूनच जर त्या दृष्टीने नियोजन केलं तर त्यामध्ये सुरुवातीला जर आपण विचार केला की मशागत, तर मशागत शक्यतो आता करताना आपण जी आहे ती उताराला आडवी करायची, म्हणजे जेणेकरून पाऊस पडल्यावर जास्तीत जास्त पाणी काय होईल आपल्या जमिनीत मुरेल आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध होईल. त्यानंतर शक्य असेल आपल्याकडे जर शेणखत किंवा सेंद्रिय खते जे आहेत, जसं शेणखत आहे, गांडूळ खत आहे किंवा कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय खते जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर त्याचा वापर आपण अवश्य करावा, जेणेकरून आपल्या जमिनीचा कार्बनही सुधारेल आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यासोबतच पाणी धारण करण्याची जमिनीची क्षमतासुद्धा वाढेल. त्याच्यामुळे आपण सेंद्रिय पदार्थांचा किंवा सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यानंतर आपण जी लागवड पद्धत वापरणार आहे, लागवड पद्धतीचा जर आपण विचार केला तर आपण यावर्षी पावसामध्ये जो कमी जास्तपणा येऊ शकतो किंवा मधामध्ये जो पावसाचा ब्रेक होऊ शकतो किंवा कालावधी खंड पडू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपण शक्यतो उतारास आडवी पेरणी करायची. त्यानंतर शक्य असल्यास आपल्याकडे जर बेड फॉर्मर असेल तर बेडवर पेरणी करून घ्यायची किंवा रुंद सरी वरंबा पद्धत ज्याला आपण ब्रॉड बेड फरो म्हणतो त्याचा उतारास आडवी अशा पद्धतीने या 2-3 पद्धतीचा वापर करायचा किंवा सरी वरंबा पद्धतीचा वापर करायचा, म्हणजे जेणेकरून पावसाचं पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरेल आणि जास्त पाऊस झाला तर तो सरी वाटे निघून जाईल. अशा पद्धतीने आपण यावर्षी पेरणीचं नियोजन करणे आवश्यक आहे. आणि तसेच मग पेरणी करताना जी वाणाची निवड आहे, तर पावसाचं कमी जास्त प्रमाण राहणार असल्यामुळे शक्यतो कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी, म्हणजे जसं की कपाशी आहे तर कपाशीमध्ये 1.5 दिवसाच्या कालावधीच्या पर्यंतची जे वाणं असतील त्याचा आपण उपयोग घ्यावा. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी संरक्षित ओलिताचा विचार करावा किंवा मग सूक्ष्म सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी सूक्ष्म ड्रीप किंवा ठिबक किंवा आपलं तुषार सिंचनाचा वापर करायचा. अशा पद्धतीने आपण नियोजन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये आता पेरणी करताना सर्वात सुरुवातीला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यावरच आपण पेरणी करायची आहे आणि पेरणी आधी बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार आपण सुरुवातीला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे, ज्याच्यामध्ये विटावॅक्सची करू शकतो. त्यानंतर एखाद्या कीटकनाशकाची जसं की थायमेथॉक्झॉन या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. आणि जर सोयाबीन वगैरे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला रायझोबियम कल्चर रायझोबियम जीवाणू संवर्धक जे आहे त्याची 1 ते 2 तास आधी बीज प्रक्रिया करून नंतरच पेरणी करायची आहे. तर अशा पद्धतीने पेरणी करायची. त्यानंतर आपल्याकडे जर शेततळे असेल तर त्या शेततळ्याचा वापर आपण पावसाचा खंड पडल्यास संरक्षित ओलितासाठी करू शकतो किंवा एखादा दुसरा आपल्याकडे काही सोर्स असेल नाला नदी तर त्याच्यावरूनसुद्धा आपण एखादा कठीण परिस्थितीमध्ये पावसाचा पुष्कळ खंड पडला आणि आपल्याला पाण्याची गरज आहे तर अशा वेळेस आपण याचा वापर करू शकतो. त्यासोबतच आच्छादन करणे, म्हणजे शक्य असल्यास ज्या काही लोकं आपल्याला आच्छादन सुद्धा करू शकतात, ज्याच्यामध्ये आपण सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे कुटार किंवा जे रेसिड्यूज जे राहिलेले असतात आपला कुटार वगैरे त्याचा वापर आच्छादन म्हणून करू शकतो, किंवा पॉलिथिनचा सुद्धा आजकाल आपण आच्छादन म्हणून वापर करतो. तर अशा पद्धतीने आपण जर नियोजन केलं आणि योग्य पद्धतीने आपण जर लागवड केली तर शक्यतो यावेळेस रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करायची, जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याचा आपल्याला जमिनीमध्ये मुरवल्या जाईल आणि आपल्याला त्या अल निनोचा ज्या बदल आहे त्याच्यामध्ये जे एखाद्या वेळेस पाण्याचा कमी जास्त प्रमाण होऊ शकतो किंवा खंड पडू शकतो त्याच्याला आपण समर्थपणे तोंड देण्यास सज्ज राहू. तर एवढेच निवेदन करून मी थांबतो. धन्यवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताचं पण प्राध्यापक रुपेश राऊत, सहयोगी प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश ऐकलात. शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला ग्रामायण कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सोबतच इतरांचीही. तर आजपुरती मी मृणालिनी दहीकर ग्रामायण कार्यक्रमातून घेते आपली रजा. नमस्कार.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। होर्मुझची सामुद्र धुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे। तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे। भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली। तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती। माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी

सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात नेहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाअखेर 157 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक्स पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्या

यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.